ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो

काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲ ಧ್ವನಿ. श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्ती सुधा.

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हा डोंगर रे, आडवा हा डोंगर रे, आडवा हा डोंगर रे.

0: Gagagaga. Ya wara ya ma. Ata kai me taru. Ata kunala sagu. Ata ta ta ta. Baya baya baya. Ara vintu tamala ara vintu tamala ara vintu tamala. हो
1: महाराज महाराज काय झालं काय एक आहे की
0: काम क्रोध विंचु चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचु चावला
1: महाराज
0: अरे विंचु चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचु चावला अरे विंचु चावला अरे विंचु चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांडाळ भयंकर
1: आणि मांडाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचु चावला रे विंचु चावला रे विंचु चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला
1: महाराज
0: सत्य उतार्या येऊन
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत रचनेतील कुसुमाग्रजांचं हे गीत स्वर रामदास कामत यांचा

श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं, आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आज नवरात्रीमधली दुसरी माळ आहे. बुरुंगवाडी तालुका पलूस इथल्या श्री ब्रह्मानंद महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य आहे, जीवात्मा त्याहून भिन्न नाही आणि इतर सर्व विश्व मिथ्या आहे असं प्रतिपादन करणारं तत्वज्ञान म्हणजे केवलाद्वैतवाद आहे. केवल म्हणजे निर्गुण हा अर्थ सांख्यदर्शनातल्या पुरुषतत्वाच्या केवल या विशेषणावरून घेतलाय. सांख्यदर्शनात कैवल्य शब्द निस्त्रैगुण्य मोक्ष या अर्थाने वापरलाय, म्हणून केवल म्हणजे मुक्त, नित्य मुक्त. अद्वैत हे विशेषण द्रष्टा जो आत्मा त्याला बृहदारण्यक उपनिषदात प्रथम लावला आहे. द्वैत म्हणजे दोन किंवा एकापेक्षा अधिक. द्वैत म्हणजे द्रष्टा आणि दृश्य. द्वैत विरहित ते अद्वैत. जीवात्मा आणि परमात्मा असा भेद म्हणजे द्वैत. हा भेदही वस्तुता नाही. त्याचप्रमाणे परमात्मा आणि जगत अथवा द्रष्टा आणि दृश्य असाही भेद वस्तुतः नाही. ब्रह्म म्हणजे परमात्मा हेच एक सत्य आहे. तात्पर्य, जीवात्मा हा परमात्म्याहून वेगळा नाही आणि तोच एक सत्य असल्यामुळे दृश्य विश्व किंवा जगत हे आभासमय आणि मिथ्या आहे असं अनुमान निष्पन्न केलं जातं. केवलद्वैतवाद हा आद्य शंकराचार्य यांनी इसवी सन 788 ते 820 ह्या दरम्यान विस्ताराने प्रतिपादन केला. छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद यामध्ये तो प्रथम आलेला आहे. त्याचप्रमाणे अथर्व वेदातल्या 4 ब्रह्मसूक्तामध्येही त्याला विशद केलेलं दिसतं. ब्रह्म हेच एक सत्य तत्व आहे असं उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केलं आहे. हे सिद्ध करीत असताना या संदर्भात त्यांनी जीव आणि जगत, त्याचप्रमाणे बंध आणि मोक्ष यांचा विचार मुख्यतः केलेला आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

नवदुर्गांमधलं दुर्गेचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी. इथे ब्रह्म याचा अर्थ तपस्या असा होतो. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचं आचरण करणारी. ब्रह्मचारिणी दुर्गेच्या उजव्या हातामध्ये जपमाळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी दुर्गेची उपासना केल्यामुळे मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमामध्ये वाढ होते. अशी ही दुर्गा ब्रह्मचारिणी.

आज आपण नवरात्रातल्या उपवासाचं महत्त्व काय ते जाणून घेऊया. उपवास याचा अर्थ काय हे आपण जाणून घेऊया. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. भगवंताच्या जवळ राहणे म्हणजेच उपवास. त्याची सतत आठवण करणे म्हणजेच उपवास. त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणं हे गरजेचं आहे. नवरात्रात 9 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातल्या मुख्य व्यक्तींनी हे उपवास करायचे असतात. त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्र ज्या व्यक्तीकडे येतात तिने ते उपवास करावे, म्हणजेच त्या कुटुंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहिजे. शक्तिदेवतेची उपासना करताना मन आणि शरीर शुद्ध राहावं, परमेश्वराचं सान्निध्य लाभावं, त्याची सतत आठवण राहावी हा उद्देश यामागे आहे. तसंच यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुळ परंपरेचा असा विचार केलेला आहे.

उपवास आहे म्हणून खिचडी, बटाटे असे जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला जडत्व येतं, शरीर लवकर थकतं, पोटात गेल्याबरोबर निद्रा येते. मग उपवास, आराधना हे होतच नाही. म्हणूनच हलके भाजके अन्न, दूध, फलाहार असा ग्रहण करावा. शिवाय जड पदार्थ खाल्ल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही आणि तोपर्यंत जांभया, आळस हे वाढतच जातं. बऱ्याच बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात, पण तांबूल हे रजोगुणी आहे, सत्वगुणी नाही. देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट जरूर करावा, पण त्याचं सेवन करू नये. शरद ऋतूत पावसाळा संपल्यामुळे नद्यांना गढूळ पाणी आलेलं असतं. यावेळी निसर्गात अनेक जीवजंतू निर्माण होत असतात, काही मानवाला अहितकारक सुद्धा असतात. असं पाणी पोटात गेल्यामुळे आणि जड अन्न सेवन केल्यामुळे अनेक रोग शरीरामध्ये ठाण मांडून बसतात. आपल्या व्रताच्या दृष्टीने होणारं सात्विक आहाराचं सेवन या रोगांचं उच्चाटन करतं. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते, जीवेत शरद शतम, म्हणजेच आपण 100 शरद ऋतू पहावे ही प्रार्थना देवाकडे केली जाते.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 ऑक्टोबर. वृत्ती भगवंतमय होणे याचंच नाव भक्ती. भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली आणि तसं बघितलं तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंत हा जगाचा मालक आहे, त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार चालतात. आपण जीव त्याचा अंश आहोत, म्हणून आपण कर्तव्य करावं आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावं. आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात तर माझी इच्छाही भगवंतच उत्पन्न करतो, आणि असं जर आहे तर मी माझी इच्छा का मारावी? अगदी बरोबर आहे. रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण? त्याला कारण सूर्य. कारण सूर्य मावळला की अंधार पडतो. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे प्रकाशाचं

तर ओळखता येतो. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो त्याचप्रमाणे सगुण मूर्ती हेच आपलं परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणं जड जात नाही. सगुण मूर्तीचं ध्यान करावं. ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणं ही चूक आहे असं कुणी कुणी म्हणतात. पण मी स्वतः जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तीचं पूजन आवश्यकच आहे. मी रामाचा आहे म्हणणं म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणणं होय. तदाकार वृत्ती होणं याचं नाव अनुसंधान, आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणं याचं नाव भक्ती. ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जग जसं आहे असं आपण समजतो तसं ते नाही. अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणं हेच भक्तीचं लक्षण आहे. याकरता आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा. मन रामाकडे गुंतलेलं असलं म्हणजे देहाचा विसर पडतो. म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावं. हेच परमार्थाचं सर्वसार आहे. वेदांती ज्याला ब्रह्म असं म्हणतात त्यालाच भक्त नाम असं म्हणतात. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटहून जवळ असलेल्या लोहगावी बापूराव कुलकर्णी या नावाचे एक गृहस्थ राहत होते। त्यांच्या मानेला कंठाशी एक छिद्र पडलं होतं, त्यामुळे काय व्हायचं की खाल्लेलं अन्न आणि पाणी त्या छिद्रातून बाहेर पडायचं। बापूराव कुलकर्णी हैराण झाले होते। खूप वैद्य झाले, तर तऱ्हेची औषधं झाली, परंतु गुण काही येईना आणि छिद्र काही बुजेना। म्हणून ते एका ब्राह्मणाला घेऊन गाणगापुराला आले। ब्राह्मणाकडून गुरुचरित्राचं वाचन करवलं। सप्ताहात

असलेला साप पळाला. मूर्तीला काहीच झालं नाही. त्यामुळे बापूंना समाधान वाटलं आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून बापूंना बरं वाटू लागलं. मानेचं छिद्र हळूहळू बुजलं. एके दिवशी त्यांना पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला. परमेश्वराचं गुणवर्णन करणारे अभंग लिहा आणि ते नित्य आळवा. बापूरावांना प्रश्न पडला की अभंग लिहायचे कसे. आपल्यापाशी कवित्व नाही की प्रज्ञा नाही, परंतु तरीही त्यांनी जमेल तसे काही अभंग लिहिले. आश्चर्य असं की अभंगाची शेवटची ओळ कशी लिहायची हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला. त्यामुळे शेवटचं चरण काही पूर्ण होईना. पुन्हा दृष्टांत झाला. श्री दत्तावतारी स्वामी समर्थांना शरण जा, म्हणजे कार्य पूर्ण होईल. बापूराव कुलकर्णी लगेच अक्कलकोटला गेले. तिथे स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि बाजूला उभे राहिले. स्वामींनी बापूंना जवळ बोलावलं. बापूंच्या छिद्र पडलेल्या कंठाला आपल्या उजव्या पायाचा अंगठा लावला आणि मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी छिद्र पूर्ण बुजलं. अचानक ज्ञान प्राप्त झालं आणि बापूंनी अभंगाचं शेवटचं चरण पूर्ण केलं. दास बापू म्हणे ह्या नाममुद्रेनी प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण त्यांनी पूर्ण केला. स्वामींची बापूंवर एवढी कृपा झाली की ते पुढे संत पदाला पोहोचले. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपण जेव्हा सत्पुरुषांकडे जातो तेव्हा आपल्या मनात वासनेचा चिखल असतो. आपल्याला त्या सत्पुरुषांकडून काहीतरी हवं असतं. तो वासनेचा चिखल आपण प्रथम आपल्या वासना देहातून काढून मन स्वच्छ करायला हवं. तरच सत्पुरुष आपल्याला जे काही प्रसाद म्हणून देतील ते स्वीकारायला आनंद वाटेल. कारण सत्पुरुष तुम्हाला सर्व काही मनापासून देतो. परंतु त्यासाठी मन प्रथम वासनारहित व्हायला नको का? वासना ही नेहमी करीत असलेली साधना नष्ट करते हे सूत्र लक्षात ठेवा. मन स्वच्छ आणि निर्मळ झाल्याशिवाय साधना पूर्णत्वाला येत नाही.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूया श्री देवी उपासनेचा कार्यक्रम श्री देवी महात्म्य। यामध्ये आपण ऐकणार आहोत प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी श्री देवी महात्म्य। ही पोथी आपण पारायण पद्धतीनुसार इथे ऐकणार आहोत। आजच्या दुसऱ्या दिवशी दोन अध्याय पठण करायचे आहेत, अध्याय क्रमांक 2 आणि अध्याय क्रमांक 3। सुरुवातीला या अध्यायांचं सार आपण ऐकाल आणि त्यानंतर श्री देवी महात्म्य या पोथीचं पारायण होईल। हे पोथी वाचन केलं आहे भाग्यश्री केसकर यांनी। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री देवी महात्म्य अध्याय दुसरा महिषासुर सैन्य वर्णन महालक्ष्मीचे प्रकटणे श्री गणेशाय नमः। मेधाऋषींनी सुरथ राजा आणि समाधी वैश्य यांना मग महालक्ष्मी कधी आणि कशी प्रकट झाली आणि तिची लीला कशी झाली याविषयीची कथा सांगितली। पूर्वीच्या काळी हीच कथा सूत महर्षींनी शौनकादी ऋषीमुनींना सांगितली होती। सर्वांचा मूळ पुरुष नारायण याच्या नाभिकमळातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाने सर्वप्रथम सप्तर्षी उत्पन्न केले। कश्यप हा त्यापैकीच एक। त्या कश्यप ऋषींपासून जे पुत्र जन्मले त्यापैकी काही सूर अर्थात देव असून काही जण असुर अर्थात राक्षस होते। त्या राक्षसांपैकीच एक हिरण्यकश्यपू नावाचा बलाढ्य राक्षस होता। त्या राक्षसाचाच एक पुत्र अनुराध नावाचा असुर होता तर दुसरा प्रल्हाद नावाचा सुप्रसिद्ध विष्णुभक्त पुत्र होता। यापैकी अनुराधाचा आणि महिषी यांचा पुत्र महिषासुर या नावाचा महाबलवान राक्षस होता। त्याला ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे देवांनाही तो अजिंक्य बनला आणि नंतर त्याने देवांशी युद्ध करून सर्व देवांना आपापल्या स्थानापासून खाली खेचलं आणि देवांचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले। त्यामुळे सगळे देव ब्रह्मदेवासह हरी आणि हर यांना शरण गेले। महिषासुराचं निवारण करण्यासाठी हरीची प्रार्थना सर्वांनी केल्यावर हरीला मोठा क्रोध आला आणि त्यामुळे त्यांच्या मुखापासून भयंकर तेज बाहेर पडलं। तसंच भयानक तेज ब्रह्मा आणि शंकर यांच्या मुखातून बाहेर पडून हरीच्या त्या तेजात मिसळलं। इतरही सर्व देवांपासून अशाच प्रकारे भयंकर तेज बाहेर पडून ते सर्व त्या त्रिदेवांपासूनच्या निघालेल्या तेजात मिळाले। अशा प्रकारे त्या एकत्रित झालेल्या तेजातून अग्निसम तेजस्वी स्त्री रूप तयार झालं। प्रत्येक देवाच्या तेजापासून त्या दिव्य स्त्री रूपाचा अर्थात देवीचा एक एक अवयव बनलेला होता। हीच भगवती जगदंबा आणि महालक्ष्मी होती। त्या देवीला प्रत्येक देवाने आपापली शस्त्र आणि अस्त्र दिली। अशा प्रकारे ती अनेक शस्त्रास्त्र आपल्या अनेक हातांनी धारण करून शस्त्रसज्ज झालेल्या त्या देवीने मोठ्याने महाप्रचंड गडगडाटी हास्य केलं। या हसण्याचा आवाज एवढा मोठा होता की तो स्वर्गापासून पाताळ लोकांपर्यंत अर्थात तिन्ही लोकात पसरला। त्या देवीचं हे आव्हान समजून महिषासुराचे असंख्य अनुचर त्यानंतर तिच्याशी लढायला तिथे आले। त्यांच्या प्रत्येकाबरोबर करोडो राक्षसांची सैन्य होती पण सिंहावर बसलेल्या त्या देवीने त्या सर्वांना सहजी ठार मारून टाकलं। देवीचे गण आणि तिचा सिंह यांनीही तेव्हा युद्ध केलं। त्या देवीचा तो पराक्रम पाहून तिच्यावर पुष्पवृष्टी करून तिची स्तुती त्या सर्व देवांनी केली। ओम श्री देव्यै नमः।

0: आता ऐकूया श्री चंडी कवच. पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके आणि जयश्री भट यांनी.
1: अथ चंडी कवचम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, अभिर्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नारायण नरोत्तमाय नमः, ओम सरस्वती देव्यै नमः, ओम वेदव्यासाय नमः. अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप् छन्दः चामुंडा देव

श्रोते हो, आत्ताच आपण देवी उपासनेचा श्री देवी महात्म्य हा कार्यक्रम ऐकलात. आजच्या कार्यक्रमात आपण पारायण पद्धतीने श्री देवी महात्म्य या पोथीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाचं श्रवण केलं. पोथी वाचन केलं होतं भाग्यश्री केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 90वा श्लोक आहे. नये राम वाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. नामाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. नये रामवाणी, ज्याच्या मुखामध्ये राम येत नसेल, ज्याच्या वाणीमध्ये राम येत नसेल, तया थोर हानी. हानी म्हणजे हानी, नाश. रामाचं नाव मुखात नाही, त्याचा नाशच संभवतो, होत असतो. अगदी काही झाले नाही तरी आपल्या आयुष्याचा नाश होत असतो. एक एक दिवस आयुष्यातला संपत असतो, काहीच प्राप्त न होता. आयुष्याची गेली, 25 वर्ष गेली, 40 वर्ष गेली, 60 वर्ष गेली, काय प्राप्त झालं? काही नाही. मग काय केलं? खाल्लं, जेवलं, झोपलो, इकडं तिकडं फिरलो, गप्पा मारल्या, काय उद्योगधंदा असेल तो केलं, हाताला काय आलं? काही नाही. म्हणून म्हणतायत नये रामवाणी तया थोर हानी. हानी कशाची आली? नरजन्म व्यर्थ गेला. गेला रे गेला, जन्म वाया गेला. असं एक दिवस म्हणायची वेळ येते की ह्या जन्मात येऊन काही मिळवलं नाही. ज्याच्या पाठीमागं धावलो ते आपल्यापासून दूर गेलं, ते तर मिळालं नाहीच. आणि जे मिळवायला पाहिजे होतं तेही आपण मिळवलं नाही, आयुष्य फुकट गेलं. म्हणून नये रामवाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी. असा जो प्राणी आहे, माणसाला प्राणीच म्हणतात ते, असा जो मनुष्य प्राणी आहे त्या जगामध्ये व्यर्थ गेला. काही केलेलं नाही त्याने, व्यर्थ गेला. तया नाम काणी, तो क्षुद्र समजावा. असा जो मनुष्य असेल, परमार्थ करत नाही, राम नाम घेत नाही, ध्यान करत नाही, परमेश्वराचं चिंतन नाही, परमेश्वर प्राप्तीसाठी धडपड नाही, असा जीव क्षुद्र आहे, यक्कश्चित जीव आहे. तो गेला आला कोणी त्याला विचारत नाही. अनेक मंडळी येतात आणि जातात, खूप श्रीमंत मंडळी गेली कोणी विचारत नाही. पण जे संत होऊन गेले, 700-700 वर्ष झाली ज्ञानेश्वरांना जाऊन, पण ते अमर झाले. त्यांनी नरजन्मात येऊन मिळवलं. ज्ञानेश्वर महाराज झाले, नाथ महाराज झाले, समर्थ झाले, तुकोबा झाले, यांनी संतांनी आपल्या जन्माला येऊन त्या सार्थक केलं जन्माचं. त्यांनी नाश केला नाही, कारण भगवंताची आराधना केली, त्याला पक्का धरला, त्यामुळे त्याच्याबरोबर तेही मुक्त होऊन गेले. त्यामुळे काय केलं असता जन्म सार्थकी लागतो आणि काय केल्याने व्यर्थ जातो हे तरी निदान आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. पुढच्या चरणात म्हटलंय हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. हरिनामाबद्दल काय म्हटलेलं आहे ते म्हणतात आम्हीच सांगतो असं नाही आहे, व्यासवाणी बोलले. महर्षी व्यासांपासून वेदशास्त्र पुराण हे ज्या मान्य ग्रंथ आहेत, सर्व मान्य ग्रंथ आहेत वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, व्यासानी जे जे सांगितलं ते, या सगळ्यामध्ये जर काही सांगितलं असेल तर हेच सांगितलं आहे की हरिनाम हे बहु आगळे, सर्वश्रेष्ठ आहे. आता त्यांनी सांगितल्यानंतर तरी आपण ते धरतो का हे बघायला पाहिजे. त्या नामाचा आधार घेत ते हे भवपार पलीकडे गेले अमर झाले. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या ग्रंथातनं सांगितलं आहे की नामाचं महात्म्य काय आहे, नाम का घ्यायला पाहिजे ते. त्यामुळे आपण आत्तापर्यंतही बघितलं की नामाचं स्वरूप काय आहे, किती सोपं आहे, घ्यायला कष्ट नाही, सगळं चांगलं आहे. तरी आपण का घेत नाही असं म्हटलं तर अज्ञानाने. संसाराची आसक्ती इतकी आहे, विषयामध्ये इतके काही गुंतलेलो आहोत की आपल्याला त्याचं स्मरणच होत नाही. केव्हा तरी एकदा झालं स्मरण तर थोडंसं आलं झालं, थोडं संपलं. आता दसरा दिवाळीचे दिवस आले, भगवंत कुठला आठवतो? तो आठवतच नाही. इष्टमित्र येणार, नातेवाईक मंडळी येणार, नाना फराळाच्या गोष्टी करायच्या, कपडा खरेदी करायच्या, अनावश्यक वस्तू घरात आणून ठेवायच्या, कारण ज्यादा पैसे झालेले आहेत. गरजेपेक्षा, पात्रतेपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत. त्या पैशाचं काय करावं ते कळत नाही आहे. त्याचा योग्य वापर कसा करावा हे कळायला देखील बुद्धी लागते. ती बुद्धी नसेल तर तो पैसाही गेला, जीवन व्यर्थ गेलं, वेळ गेला, हाताला काही लागलं नाही. आपल्याला जे काही मिळालेलं आहे भगवत कृपेने ते आपल्या गरजेपुरतं वापरून बाकीचं जे आहे ते जर पेरलं, म्हणजे परोपकार दानधर्म केला, तर ते पेरलेलं जे कण असतात ते उगवतात पुण्यरूपाने आणि आपल्याला त्याचा उपयोग होतो पुढे. पण त्याच्याऐवजी आहेत पैसे, खिशात टाकले, उडवतात, तिकडे गेले, तिकडे गेले, तिकडे गेले, व्यर्थ. आल्यानंतर जर विचारलं काय झालं, काय नाही झालं, मग फिरलो, उगीच फिरलो. मग समर्थ हे सांगतात, संत सांगतात ते काय, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, हे सांगतात ते काय, त्याचं काय झालं? त्याचं काय नाही, ते आम्ही गुंडाळून ठेवून दिलं आणि आम्हाला हवं तसं आम्ही वागत सुटलो. आज इकडं, उद्या तिकडं, परवा तिकडं फिरत राहिलो. गेला वेळ, गेला श्रम, गेले पैसे, गेले हाताला काही मिळालं नाही. असं होऊ नये म्हणून कानी कपाळ हे संत ओरडत असतात, सांगत असतात, समजावत असतात, आळवत असतात. त्याचा काही परिणाम जर झाला आणि एखादा जीव जरी नेमक्या मार्गाने चालायला लागला तर त्याचा आनंद त्यांना असतो. त्यांच्या समाधीच्या ठिकाणी तुम्ही सोन्याची त्यांनी कवरं तिथं घातलीत, काही आणखीन दागदागिने त्यांना घातले, त्याचा आनंद त्यांना नाही आहे. तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे किती वागता आहात तसं जर दिसलं तर त्यांना आनंद आहे. बाकी त्यांना काही देऊन सोन्या चांदीने मढवून त्याचा उपयोग काही नाही आहे. ते ठीक आहे, करायचं असेल करा तुम्ही, पण त्यातच सगळी आपली एनर्जी, वेळ, पैसा घालवण्यापेक्षा साधना करा. आणि भगवत प्राप्ती ज्या योग्य होईल, आपण त्याच्याशी एकरूप ज्या योग्य होईल, त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा, तरच आपलं आयुष्य सार्थकी लागेल. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी, राग आहे सिंध भैरवी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी राग होता सिंध भैरवी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो आता ऐकूया यशोदकुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर रे, आडवा हा डोंगर रे, आडवा हा डोंगर रे.

0: 哥，电话的电话，我打开没得路，我打姑娘来散步，那个蛋蛋蛋蛋蛋，那个白呀白呀白呀，我的名字咋么了？महाराज महाराज काय झालं काय काय की
1: काम क्रोध विंचू चावला
0: अरे अरे
1: तम घाम अंगाशी आला
0: महाराज
1: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
0: हा हा म्हणजे अति दारुण
1: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
0: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
1: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
0: अति भयंकर म्हणजे
1: खूप भयंकर
0: आणि खूप भयंकर म्हणजे
1: मांदाळ भयंकर
0: आणि मांदाळ भयंकर म्हणजे
1: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
0: बापरे
1: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
0: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
1: हे गंगीचा इथं काय संबंध
0: मग त्या रंगीनं
1: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
0: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
1: मोठा विंचू
0: मोठा विंचू अंदाजे केवढा
1: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला देवारे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ आयो अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
0: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
1: असला उतारा चालत नाही
0: मग एक गरम गरम पावशेर
1: काय ते
0: दूध दूध
1: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
0: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
1: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
0: मी मारतो पिन
1: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण
0: बरं झालं
1: किंचित राहिली फुणफुण
0: अजून राहिले
1: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय
2: श्रोते हो आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत रचनेतील कुसुमाग्रजांचं हे गीत स्वर रामदास कामत यांचा

श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं, आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार अश्विन शुद्ध द्वितीया अर्थात 12 ऑक्टोबर 2026.

आज नवरात्रीमधली दुसरी माळ आहे. बुरुंगवाडी तालुका पलूस इथल्या श्री ब्रह्मानंद महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य आहे. जीवात्मा त्याहून भिन्न नाही आणि इतर सर्व विश्व मिथ्या आहे असं प्रतिपादन करणारं तत्वज्ञान म्हणजे केवलाद्वैतवाद आहे. केवल म्हणजे निर्गुण हा अर्थ सांख्यदर्शनातल्या पुरुष तत्वाच्या केवल या विशेषणावरून घेतलाय. सांख्यदर्शनात कैवल्य शब्द निस्त्रैगुण्य मोक्ष या अर्थाने वापरलाय. म्हणून केवल म्हणजे मुक्त नित्य मुक्त. अद्वैत हे विशेषण द्रष्टा जो आत्मा त्याला बृहदारण्यक उपनिषदात प्रथम लावला आहे. द्वैत म्हणजे दोन किंवा एकापेक्षा अधिक. द्वैत म्हणजे द्रष्टा आणि दृश्य. द्वैत विरहित ते अद्वैत. जीवात्मा आणि परमात्मा असा भेद म्हणजे द्वैत. हा भेदही वस्तुता नाही. त्याचप्रमाणे परमात्मा आणि जगत अथवा द्रष्टा आणि दृश्य असाही भेद वस्तुतः नाही. ब्रह्म म्हणजे परमात्मा हेच एक सत्य आहे. तात्पर्य, जीवात्मा हा परमात्म्याहून वेगळा नाही आणि तोच एक सत्य असल्यामुळे दृश्य विश्व किंवा जगत हे आभासमय आणि मिथ्या आहे असं अनुमान निष्पन्न केलं जातं. केवलद्वैतवाद हा आद्य शंकराचार्य यांनी इसवी सन 788 ते 820 ह्या दरम्यान विस्ताराने प्रतिपादन केला. छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद यामध्ये तो प्रथम आलेला आहे. त्याचप्रमाणे अथर्व वेदातल्या 4 ब्रह्मसूक्तामध्येही त्याला विशद केलेलं दिसतं. ब्रह्म हेच एक सत्य तत्व आहे असं उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केलं आहे. हे सिद्ध करीत असताना या संदर्भात त्यांनी जीव आणि जगत त्याचप्रमाणे बंध आणि मोक्ष यांचा विचार मुख्यतः केलेला आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता सनंदनांच्या समोर नारदांनी एके दिवशी मोक्ष धर्माचा विचार मांडला आणि त्यांनी सांगितलं की मला शुकदेवांच्या जीवनाच्या विषयी आपल्याकडून काही ऐकायचं आहे, ते आपण मला सांगा. तर म्हणाले सांगतो. सनंदनाने नारदांना म्हटलं आता मी तोच विषय तुला सांगतो. आणि त्याप्रमाणे शुकदेवजी जेव्हा आपल्या पिता व्यासदेवांच्याकडे गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले की भगवान म्हणाले आपण मोक्षधर्मामध्ये निपुण आहात आणि मी दुसऱ्या कोणाकडे उपदेश घ्यायला कशा करता जाऊ, आपणच मला उपदेश करा ज्याच्यामुळे माझ्या मनाला अत्यंत शांती मिळेल. ठीक आहे म्हणाले, हे बघ तुला जर मनाला शांती पाहिजे आणि तुला जर मोक्षाचा मार्ग पाहिजे तर तुला सांगतो की अनेक प्रकारचे धर्म आहेत, त्या धर्मांचं तत्व समजून घे आणि मग मोक्षशास्त्राचा अभ्यास कर. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग आता अनेक प्रकारचे धर्म आहेत तर काय काय समजून घ्यावं. त्याकरता त्यांनी जे समजून घेण्याची अपेक्षा वडिलांनी काय केली माहिती नाही, पण त्याचा अर्थ त्यांनी लावून घेतला आणि त्यांनी संबंध योगशास्त्राचा अभ्यास केला, त्यांनी संख्याशास्त्राचा म्हणजे सांख्यशास्त्राचा अभ्यास केला. आणि जेव्हा व्यासांना समजलं की माझा मुलगा ब्रह्मतेजाने संपन्न झाला आहे, ह्याला तत्वज्ञान समजलेलं आहे, तसंच याला तत्वज्ञानाचं एक दर्शन कळता कळताच यांनी योगासारखं दर्शन साध्य करून त्याच्यामध्ये योगाभ्यासामध्ये नैपुण्य प्राप्त केलंय आणि त्यातून तो मोठा समर्थ बनलेला आहे. आणि तेव्हा ते म्हणाले बेटा आता तुला मोक्ष जाणून घ्यायचा आहे तर तुला मी सांगतो तू काय कर, तू मिथिला नगरीमध्ये जा. त्या मिथिला नगरीचा जो नरेश आहे जे जनक, तर त्या जनकांच्या जवळ जा आणि राजा जनकांना तू विचार की मोक्ष तत्व काय आहे, मोक्षाची प्राप्ती कशी होते ते तुला पूर्ण रूपामध्ये सांगतील. आणि म्हणाले ते ऐकलं, वडिलांची आज्ञा ऐकली, म्हणाले मी निघालो आणि मी मिथिला नगरीला जातो. त्याप्रमाणे धर्माची निष्ठा असलेले आणि मोक्षाचा परम आश्रय असलेले असे जे जनक आहेत त्यांच्या भेटीला, त्यांना प्रश्न विचारून आपल्या मनाचं समाधान करून घेण्याकरता म्हणून शुक महामुनी निघाले. ते निघाले तेव्हा वडिलांनी त्यांना उपदेश केला. व्यासाने सांगितलं बाला बाळा हे ऐक, वत्सा ऐक, मी तुला सांगतो साधारण मार्गाने जो मनुष्य जसा चालतो त्याच मार्गाने चालत जा. मला माहिती आहे की तू आकाशमार्गाने क्षणात गमन करशील आणि मिथिला नगरीला जाऊन पोचशील. पण म्हणाले मनामध्ये विस्मय किंवा अभिमान काहीही ठेवू नकोस. काय आश्चर्य आहे, हे असं कसं आहे, ते कसं आहे, कुठल्याही प्रकारचं आश्चर्य अंतःकरणामध्ये निर्माण करून घेऊ नकोस किंवा अभिमानाला स्थान देऊ नकोस. तसंच आपल्या योगशास्त्राच्या प्रभावाने अंतरिक्षामधून कुठूनही गमन करून त्यांच्या मंदिरामध्ये प्रवेश करू नकोस. जशी यात्रा करू नकोस तसा प्रवेशही करू नकोस. मार्गामध्ये सुखसुविधा आहेत का हे पाहू नकोस. आणि विशेष व्यक्ती कुणी भेटते आहे का माझ्या भोजनाकरता किंवा माझी व्यवस्था करण्याकरता याचा विचार करू नकोस. कारण म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये आसक्ती वाढवणाऱ्या आहेत, त्या एकाही गोष्टींचा आश्रय करू नकोस. म्हणाले राजा जनक हा माझा शिष्य आहे आणि माझा यजमान आहे, या दोघांचाही अभिमान तू धरू नकोस. ना ते म्हणजे आजच्या मंत्र्यांना सांगायला पाहिजे की त्यांच्या चिरंजीवांना कसे ठेवा. व्यासांनी आपल्या चिरंजीवांना सांगितलंय तो माझा शिष्य आहे एवढंच लक्षात ठेव, तुझा त्याच्याशी काही संबंध नाही, तो माझा यजमान आहे, त्यांनी तुला मान द्यावा असं समजू नकोस. म्हणाले असं समजून त्याच्या इथे गेल्यानंतर अहंकार प्रकट करू नकोस, त्यांना वश होऊन राहा. म्हणजे ते जसं वागवतील तसं वागवून घे, ते तुझ्या संदेहाचं नक्की निवारण करतील. आणि मग राजा जनकांनी जेव्हा हा येणार, आता ते काय ज्ञानी पुरुष आहेत, त्यांनी पाहिलं ते येणार आहेत, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया राजा जनकांच्याकडून नाही आहे. पित्यांशी बोलून झाल्यानंतर हे शुक महामुनीसुद्धा निघालेले आहेत. आता रस्त्यामध्ये काय खायला मिळालं नाही, काही नाही, भूक लागलेली आहे, पाणी तहान भागवायला काही मिळालं नाही, तसे उपाशी आणि तहानलेले असे शुक निघालेत. मार्गक्रमण झालं आहे, अयोध्या त्या मिथिला नगरीला जाऊन पोचले आहे. आणि तिथे पोचल्यानंतर आता दरवाजामध्ये शिपाई उभे आहेत, त्यांना म्हणाले मला राजा नरेशांना भेटायचं आहे. तर जनकजी कुठे आहेत म्हणाले, तर म्हणाले तुम्ही भेटू शकत नाही, तुम्हाला आम्ही आज सोडू शकत नाही. ठीक आहे म्हणाले, नाही सोडू शकत, भयंकर ऊन होतं, त्या उन्हात तडफड तडफड तडफड होत होती, अशा उन्हामध्ये ध्यान लावून बसले आणि तिथे सुखात बसलेले त्या शिपायांनाच वाटलं अरे बापरे हे काय सामान्य प्रकरण दिसत नाही,
ज्याला अडवलंय हा कोणीतरी अधिकारी असला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही तर भर दुपारी जसा सूर्य आकाशामध्ये माध्यान्हावर येऊन जसा स्थिर वाटतो तसे तुम्ही ह्या उन्हामध्ये स्थिर ध्यान लावून बसलेले आहात. तुमचा अधिकार फार मोठा असला पाहिजे. या म्हणाले तुम्ही आत या. त्यांना आत बोलावलं. तिथे चैत्र रथ वनासारखं एक सुंदर असं विशाल उपवन होतं. त्या उपवनाच्या इथून यायला सांगितलं. तिथून पुढे निघाले. तिथून पुढे निघाल्यानंतर तो जो भाग होता तो सगळा अंतःपुराचा भाग होता. सगळ्या स्त्रिया होत्या, सगळ्या देखण्या होत्या, त्या राजघराण्यातल्या होत्या, मोठ्या कुशल होत्या. आणि एवढा अधिकारी असा हा शुकमुनी आल्यानंतर त्याचं काय स्वागत करू, कसं स्वागत करू ह्याच्याकरता प्रत्येक जण धडपड करत होत्या. त्यांना बोलवत होत्या, त्यांना त्या ठिकाणच्या अंतःपुरामधली एक एक स्थानं दाखवत होत्या, तिथलं वैभव दाखवत होत्या, उत्तमोत्तम भोजन, उत्तमोत्तम उपहार त्यांना जे जे काही देता येईल ते दिलं. पण त्यांच्यामध्ये काही फरक पडला नाही. कुठल्याही प्रकारे त्यांनी ते फार हर्षित झाले नाहीत, विस्मित झाले नाहीत, चकित झाले नाहीत, किंवा त्यांना विशेष कशाबद्दल उत्सुकता वाटली नाही. ठीक आहे, ठीक आहे. ते पुन्हा आले. ज्या ठिकाणी त्यांच्या उतरण्याची व्यवस्था केली तिथे येऊन राहिले. तिथे त्यांनी आपलं ध्यान लावलं. तो दिवस गेला. रात्री झोपले, ब्राह्ममुहूर्तावर उठले, पुन्हा आपला जो दैनंदिन क्रम आहे तो सुरू. आसपास इकडं तिकडं त्या बायकांचा पुष्कळ गराडा आहे, पण त्या शुकमुनींच्यापर्यंत त्यातलं काही पोचत नव्हतं. असे 2 दिवस राजा जनकांनी त्यांना तिथे राहू दिलं. एक सबंध दिवस, एक सबंध रात्र, दुसरा सबंध दिवस, ती रात्र. आणि हे बघितल्यानंतर राजा जनकांनी त्यांना आपल्या दरबारात नाही त्यांना बोलावलं. आपल्या अंतःपुरातल्या आपल्या कुटुंबातल्या सर्व स्त्रिया, आपले सगळे मंत्रीगण या सगळ्यांना आपल्या बरोबर घेतलं. आणि आपल्या मस्तकावरती त्यांना जे अर्घ्य द्यायचं आहे त्याच्या जलाचा, आता तो काय सोन्याचा कलश असणार आहे, तो सोन्याचा कलश मस्तकावर धारण करून ते त्यांना भेटायला आले, त्यांना शरण आले. त्यांनी नाही, हा आता मी आहे इथे दरबारात, मला वेळ आहे, तुम्ही मला भेटायला या, नाही. ते त्यांच्याकडे भेटायला आले आणि अर्घ्यपात्र घेऊन आले. त्या शुकमुनींना त्यांनी अर्घ्यपाद्य दिलं. सिंहासन तर रत्नजडीत खूप छान वर्णन केलं आहे की असं मोठं अमूल्य असं सिंहासन आणलं, त्या सिंहासनावर त्यांना बसवलं, त्यांचा सत्कार केला आणि त्यांचं कुशल मंगल विचारलं. आणि त्यानंतर ते म्हणाले की आपण माझ्याकडे कसे काय आलात, काय कारण? तेव्हा शुकदेवांनी सांगितलं, माझ्या वडिलांची आज्ञा झाली की आपल्याजवळ या, कारण आपण धर्मात्म्यांच्यामध्ये श्रेष्ठ आहात आणि त्याचप्रमाणे आपला अधिकार मोक्षाच्या मार्गामधला फार मोठा आहे. आणि त्यामुळे आपल्या ह्या अधिकाराचं स्मरण माझ्या वडिलांनी मला दिलं आणि मला सांगितलं की तुझ्या मनात जी शंका आहे आणि तुला जे प्राप्त करून घ्यायचं आहे त्याकरता तू जनकांकडे जा, त्यांच्यासारखं योग्य कोणी नाही. आणि वडिलांनी सांगितल्यावरून मी आपल्याकडे आलेलो आहे, तर मला माझ्या जीवनामध्ये माझं काय कर्तव्य आहे आणि मला मोक्षाचा अधिकार किंवा मोक्ष मला कसा प्राप्त होईल हे आपण मला सांगा. तर त्यावेळी राजा जनकांनी सांगितलं की बाळा, म्हणाले तुला काय सांगायचं आहे, तुला सांगण्यासारखं काही विशेष आहे असं मला वाटत नाही. ते म्हणाले, नाही, माझ्या मनामध्ये द्वंद्व आहे, माझ्या मनामध्ये मला समजत नाही आपण काय करावं ते. आणि म्हणाले, मी एका द्वंद्वामध्ये सापडलेलो आहे की मी ब्रह्मचारी आहे, मला गृहस्थ आश्रम आणि बाकीच्या आश्रमांचं काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. मग इतर आश्रमांचा अवलंब न करता सुद्धा मला मोक्षाचा अधिकार मिळेल का मिळणार नाही, त्याकरता म्हणाले मी आपल्याला विचारण्याकरता आलेलो आहे. तर त्यांनी सांगितलं की तू म्हणतोस त्यात तुला एक गोष्ट मी सांगतो की ज्ञान आणि विज्ञान म्हणजे लौकिक ज्ञान म्हणजे या जगातलं ज्ञान, त्याला विज्ञान म्हणा किंवा ज्ञान म्हणा, आणि जे परमार्थाचं ज्ञान आहे, अशा दोन्ही गोष्टी प्राप्त करून घेतल्याशिवाय मोक्ष कधीच प्राप्त होत नाही. तर म्हणाले, दुसरी गोष्ट अशी आहे की सद्गुरूंच्या सहवासात आल्याशिवायही मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि हा संसार सागर तरून जाणं शक्य होत नाही. आणि त्यामुळे म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो की गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे ते आपल्याला नौकेसारखं असतं, ते ज्ञान आपण पचवून घ्यायचं असतं आणि त्या नौका जशी त्या जलामधून आपल्याला बाहेर काढते आणि आपल्याला अभय मिळतं त्या जलातून जायला, तसं गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं आपल्याला अभय आहे म्हणाले. आणि ते अभय घे आणि त्या गुरुच्या ज्ञानरूपी नौकेमध्ये बसून तुला हा मोक्ष प्राप्त करून घेता येईल. दुसरं असं म्हणाले, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकांच्या मध्ये वावरताना
तू कधीही धार्मिक मर्यादेचा उच्छेद करू नकोस. जी मर्यादा मी काय, मी ब्रह्मचारी आहे, मी काय, मी वैराग्यशील आहे, मला इथे देवदेवतांना नमस्कार करायची काय गरज, मला यज्ञमंडपामध्ये जाण्याची काय गरज. यज्ञमंडपात गेलो तरीसुद्धा त्या यज्ञमंडपामध्ये सामान्य मनुष्यासारखा नमस्कार करण्याची काय गरज. नाही म्हणाले, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम. म्हणाले, सामान्य मनुष्याला ज्याच्याविषयी आदर आहे ते सोडून कधीही व्यवहार करू नकोस. आणि दुसरं म्हणाले, कर्माच्या अनुष्ठानाची परंपरासुद्धा त्या मर्यादेचा तू उच्छेद करू नकोस. म्हणजे तुला जे ज्ञान प्राप्त होईल त्या ज्ञानप्राप्तीनंतर अहो हे सगळं खोटं आहे, हे यज्ञ वगैरे जे आहे ना, अहो कसले यज्ञ करता, त्या यज्ञामध्ये जे तूप वापरता त्याच्यापेक्षा ते तूप जर कुणा गरिबाला खायला दिलं किंवा कुणा गरजूला दिलं तर ते अधिक लाभदायी नाही का. अहो हे जर यज्ञातल्या तुपाची गोष्ट आहे तर त्या 5 स्टार आणि 7 स्टार आणि आमच्या लग्न कार्यामध्ये जितक्या अन्नाची नासाडी आम्ही करतोय आणि जितक्या प्रकारे पैशाचा चुराडा करतो आहे ते थांबवा की त्याचा उपयोग कुणाला तरी करून द्या. ज्याला समाजाचं इतकं पडलं आहे त्यांनी आपला पैसा समाजाकरता द्यावा, तो वैयक्तिक पातळीवर काय म्हणून खर्च करावा. आणि यज्ञ जो आहे त्या यज्ञाचे लाभ काय आहेत हे न कळता किंवा यज्ञामध्ये पशुहत्या का करता हो, काय कारण आहे यज्ञामध्ये त्या बलिवेदीवरती त्या जो कोण मेंढा आणलाय, जी कोण शेळी आणली, काय जो त्याच्यामध्ये पशु आणलेला आहे तो यज्ञ पशूची हत्या कशाला, हे बोलण्याचा अधिकार कोणाला. या जगभरातली सगळी 7 स्टार 5 स्टार व्हेज नॉन व्हेज हॉटेल्स बंद करा, इतकी कत्तल चालली आहे प्राण्यांची आणि ते कापून खाणारी माणसं आहेत आणि तिथे होणाऱ्या कत्तलीमध्ये काही होत नाही आणि यज्ञामध्ये एक पशु मारला गेला की लगेच यांची अहिंसा जागृत होते आणि भूतदया आठवते आणि मग घराघरात खाल्लं जातं. तेव्हा कुठे गेली भूतदया? त्यांनी सांगितलं, कर्मानुष्ठानाची जी परंपरा आहे त्या परंपरा नष्ट होऊ देऊ नकोस आणि त्या नष्ट होतील असा कोणताही विचार समाजामध्ये मांडू नकोस. आणि त्याकरता पूर्वीचे जे विद्वान होते ते चारही आश्रमांचं पालन करत होते आणि चार आश्रमांचं पालन करत करत क्रमशः एक एक एक एक जन्मामध्ये त्यांच्या सत्कर्मांच्या अनुष्ठानामुळे त्यांच्या शुभाशुभ कर्मांच्या ठिकाणची त्यांची आसक्ती निघून जात होती आणि अशा प्रकारे कर्मातली आसक्ती काढत काढत त्यांच्या सबंध इंद्रियांना पावित्र्य येऊन त्यांचं जीवन जे आहे ते सफल होत असे. आणि मग असा शुद्ध अंतःकरण असलेला जो पुरुष आहे तो जेव्हा पुढचा जन्म त्याच्या चरम अशा देहामध्ये जेव्हा तो येत असे की आता शेवटचा देह, त्या शेवटच्या देहात जेव्हा तो येत असे त्यावेळी त्याला पहिल्याच आश्रमामध्ये ज्ञान असे. कारण इतक्या आश्रमांच्या इतक्या जन्मांच्या मधून त्यांनी आपलं शुद्धीकरण करून घेतलेलं असे आणि त्यामुळे ह्या शुद्धीकरणानंतर आता त्याला जो जन्म येत असे त्या जन्मामध्ये तो मोक्षाचाच अधिकारी होत असे. आणि त्यामुळे तो जर ब्रह्मचारी असला, हा जरी पहिल्या आश्रमात असला तरी याच आश्रमामध्ये त्याला मोक्षाचा लाभ मिळत असल्यामुळे आणि तो जीवनमुक्त होऊ शकत असल्यामुळे बाकीच्या 3 आश्रमांचं अवलंबन करण्याचं त्याला कारण उरत नसे. पुष्कळ गोष्टी सांगितल्या, सत्याचं महात्म्य काय आहे, अहिंसेचं महात्म्य काय आहे, व्यवहारामध्ये दुसऱ्यांना न दुखवण्याचं महात्म्य काय वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्यावर ते म्हणाले, हे बुद्धिमान श्रेष्ठ अशा शुकदेवा, मी तुला एक सांगतो की ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या तर मी तुला आत्ता सांगितल्याच आहेत पण ह्याच्याशिवाय जो जाणण्याचा विषय आहे आणि जो योग्य आहे तो योग्य प्रकाराने जाणून घेतला पाहिजे. मी तुला उत्तम प्रकाराने जाणतो. म्हणाले, तू तुझ्या वडिलांच्या कृपेने आणि प्राप्त करून घेतलेल्या विद्येनी, म्हणाले, तू श्रेष्ठ आहेस. तू ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही प्राप्त करून घेतलेलं आहेस आणि त्यामुळे तू आत्ता ज्या परिस्थितीला पोचलेला आहेस ती मला माहिती आहे. तुझी विज्ञानातली गती, तुझं ऐश्वर म्हणजे हे विद्या ऐश्वर आणि तुझा या क्षेत्रातला अधिकार हा फार उच्च दर्जाचा आहे, परंतु तू अधिकारी आहेस याचीच तुला जाणीव नाही आहे. इतका तू जाणीव रहित आहेस, इतका तू अहंकार रहित आहेस. आणि त्यामुळे म्हणाले, तुला ज्ञान झालेलं असून सुद्धा तुझी बुद्धी इतकी स्थिर आहे की ती कशातच आसक्त नसल्यामुळे तुला झालेल्या ज्ञानाचं सुद्धा तुला भान नाही आहे, कारण तू पूर्ण अहंकार रहित झालेला आहेस.
परंतु म्हणाले एक करावं लागेल, तुला जर आनंद मिळवायचा आहे त्या ब्रह्मज्ञानाचा तर तुला विशुद्ध संकल्प करावा लागेल की त्या संकल्पात तुला आसक्ती नाही आहे पण मला ब्रह्मज्ञानाची अपेक्षा आहे, त्याचं दर्शन व्हावं, एवढा तरी संकल्प तुला करावा लागेल आणि तो संकल्प कर, तुला परब्रह्माची प्राप्ती होईल. म्हणाले तुझ्या ठिकाणी मी पाहतो आहे की तुझ्याकडे फक्त विशुद्ध निश्चयाशिवाय कशाचीच कमतरता नाही आहे, कारण तुझ्याकडे निश्चयच नाही, तू तो करतच नाहीस, कारण तू पूर्णपणे अहंकाराची निवृत्ती करून राहिलेला आहेस. म्हणून आपण अनेक वेळा बोलतो की मला स्वतःला आवडणारी दोन लक्षणं भगवद्गीतेची आहेत, ती म्हणजे शुभाशुभ परित्यागी आणि सर्वारंभ परित्यागी. अहंकार रहित माणसाची ही दोन लक्षणं आहेत की सर्वारंभ परित्याग आहे, मला काही करायचं आहे आरंभाच्या करता अंतःकरणात कोणतीच इथे जशी ईर्ष्या इच्छा संकल्प काहीच नाही, आणि दुसरं हे शुभ आहे हे अशुभ आहे, हे योग्य आहे हे अयोग्य आहे. पराशर मुनी एवढे ब्रह्मज्ञानी पुरुष होते, परंतु भगवत इच्छा, भगवंतानी सांगितलं त्या मत्स्यगंधेपासून तुला पुत्राची प्राप्ती झाली पाहिजे, ठीक आहे. त्यांनी काय भगवंताला असं म्हटलं नाही की भगवंता अरे मी ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, या लोकामध्ये जर मत्स्यगंधेचा अभिलाष धरीन तर लोक म्हणतील ब्रह्मज्ञानी कसला, हा तर ढोंगी आहे, हा काही कुणी मोठा अधिकारी पुरुष नव्हे, हा अशी अपेक्षा कशी करतो. काही नाही, कारण असं आहे मला लोक वाईट म्हणतात का लोक चांगले म्हणतात त्याच्याशी संबंधच नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं आहे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मनाला माहिती आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय सत्य आहे काय असत्य आहे, भगवंताची इच्छा आहे, त्याच्या प्रेरणेनी जे व्हायचं असेल ते. यदृच्छा लाभ संतुष्ट म्हणाले, त्यामुळे तो म्हणतो आहे त्या क्षणी त्या मत्स्यगंधेपासून अष्टवर्षाचा व्यासांसारखा पुत्र जन्माला आलेला आहे, भगवंताची इच्छा आहे तो कुणापासून जन्माला यावा, तो कसा जन्माला यावा, त्याचं स्थान काय असावं भगवंत ठरवील. पराशर मुनी म्हणतात मला ठरवायचं काम नाही, तसे शुकमुनी आहेत की सर्वारंभ परित्यागी आणि शुभाशुभ परित्यागी, आरंभाच्याही ठिकाणी आग्रह नाही आणि शुभ अशुभाच्याही ठिकाणी वगळ निगळ नाही. काय असेल ते, जे होईल ते, भगवंत जे करायला लावेल ते, मग ती निंदा वाट्याला येऊ का त्याच्यामध्ये स्तुती वाट्याला येईल, जे वाट्याला येईल ते मान्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुझ्या ठिकाणी सुखदुःखात अंतर नाही, मनामध्ये थोडाही लोभ नाही. म्हणाले तर इथे उत्तर दिलंय त्यांनी, ते म्हणाले एवढ्या बायका तिथे नाचत होत्या त्यांच्या नृत्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्कंठा नाही, त्यांच्या गाणं ऐकण्यामध्ये सुद्धा तुम्हाला रस नाही. म्हणाले कशाच्याही विषयी तुम्हाला आसक्ती नाही, कोणत्याही बंधू आणि समाजामध्ये असणाऱ्या कोणत्याही पदार्थाविषयी आपण इच्छा अनिच्छा प्रकट करत नाही, आपल्याला कशाचं भय नाही. मी पाहिलं आहे की आपल्या दृष्टीने निंदा आणि स्तुती एकसारखीच आहे, आणि त्यामुळे म्हणाले आपलं जो हा मोक्ष मार्गावरती जे जे आवश्यक आहे ते म्हणाले आपल्या ठिकाणी सर्व काही उपस्थित आहे. अशा ह्या शुद्ध अंतःकरणाच्या शुकदेवांना जेव्हा जनक राजांनी सांगितलं की हे बघा मी आपल्याला जे कमी आहे तेवढं सांगितलं आहे, ठीक आहे म्हणाले. शुकदेव तिथून निघाले, त्यांनी बुद्धिपूर्वक निश्चय केला की भगवंताचा साक्षात्कार, भगवंताचं दर्शन, भगवत स्वरूपाच्या भेटीचा जो आनंद आहे तो आपल्याला प्राप्त व्हावा, त्याकरता ध्यान लावून बसले आणि त्यांना भगवंताचं दर्शन झालं. तिथे काय प्रॉब्लेमच नव्हता, कुठलीच अडचण नाही आहे. ते जसं त्या ठिकाणी एवढा एकच म्हणजे कसा असतो, या देवी सर्व भूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. आमच्या ठिकाणी तू अज्ञान रूपाने राहिलेली आहेस, तू दूर कर, तुझा हा पडदा आहे अज्ञानाचा हा दूर कर म्हणजे आम्हाला परमात्मा भेटेल. इथे उलट आहे, जनकांनी सांगितलं की बाबा रे तो परमात्मा तुला भेटत नाही ह्याचं कारण संकल्पच नाही, म्हणजे तू आता संकल्परूपी एक पडदा उभा कर म्हणजे त्या पडद्याच्या पलीकडे जाशील तू, तुला जे ओलांडायचं आहे किंवा जे मिळवायचं आहे त्याच्याकरता संकल्पाची अपेक्षा आहे. आणि सामान्य जीवाला ईश्वरापर्यंत जाताना सगळ्या संकल्पांच्या निवृत्तीची अपेक्षा आहे, की ते पाहिजे आहे एवढं सुद्धा नाही, म्हणजे निरीच्छता किती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे शांतीचा अनुभव घेतला आणि त्यांनी काही कोणाशी न बोलता हिमालयाच्या पर्वताच्या दिशेने ते जायला निघाले.
त्यांना माहीत होतं वडील कुठे आहेत. तिथे जाऊन पोचले, व्यासमुनी तिथे आहेत. त्यांनी पाहिलं तर व्यास पैल आदी वैशंपायन आदी मुनींच्या ठिकाणी ते त्यांना वेदांचा संथा देऊन त्यांच्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे आणि वैदिक संहितेची शिकवणी चाललेली आहे. आता ह्या शुकदेवांना त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं दिव्य असं अलौकिक तेज बघितलं. व्यास अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांच्या पित्यांनी त्यांना म्हटलं की काय झालं, तुझ्या मनाचं समाधान झालं? हो म्हणाले, समाधान तर झालंच, पण ते काय म्हणाले, मग मी काय केलं, त्याचा अनुभव काय आला, हे सगळं त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. व्यास त्या हर्षाने इतके उल्हसित झाले, त्यांनी आपल्या पुत्राला दृढ आलिंगन दिलं आणि आपल्याजवळ बसवून घेतलं. आणि त्यानंतर पहिला आदी मुनींना जे काही ज्ञान द्यायचं होतं, जी संहिता शिकवायची होती, ते सगळं शिकवून झालं आणि त्यांना त्यांच्या मार्गाने खाली जाऊन म्हणजे हिमालयातून खाली उतरून प्रसार करण्याकरता त्यांनी पाठवून दिलं. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

नवदुर्गांमधलं दुर्गेचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी. इथे ब्रह्म याचा अर्थ तपस्या असा होतो. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचं आचरण करणारी. ब्रह्मचारिणी दुर्गेच्या उजव्या हातामध्ये जपमाळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी दुर्गेची उपासना केल्यामुळे मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमामध्ये वाढ होते. अशी ही दुर्गा ब्रह्मचारिणी.

आज आपण नवरात्रातल्या उपवासाचं महत्त्व काय ते जाणून घेऊया. उपवास याचा अर्थ काय हे आपण जाणून घेऊया. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. भगवंताच्या जवळ राहणे म्हणजेच उपवास. त्याची सतत आठवण करणे म्हणजेच उपवास. त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणं हे गरजेचं आहे. नवरात्रात 9 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातल्या मुख्य व्यक्तींनी हे उपवास करायचे असतात. त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्र ज्या व्यक्तीकडे येतात तिने ते उपवास करावे, म्हणजेच त्या कुटुंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहिजे. शक्तिदेवतेची उपासना करताना मन आणि शरीर शुद्ध राहावं, परमेश्वराचं सान्निध्य लाभावं, त्याची सतत आठवण राहावी, हा उद्देश यामागे आहे. तसंच यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुळ परंपरेचा असा विचार केलेला आहे.

उपवास आहे म्हणून खिचडी बटाटे असे जड पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे शरीराला जडत्व येतं, शरीर लवकर थकतं, पोटात गेल्याबरोबर निद्रा येते, मग उपवास आराधना हे होतच नाही। म्हणूनच हलके भाजके अन्न, दूध, फलाहार असा ग्रहण करावा। शिवाय जड पदार्थ खाल्ल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही आणि तोपर्यंत जांभया आळस हे वाढतच जातं। बऱ्याच बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात, पण तांबूल हे रजोगुणी आहे, सत्वगुणी नाही। देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट जरूर करावा, पण त्याचं सेवन करू नये। शरद ऋतूत पावसाळा संपल्यामुळे नद्यांना गढूळ पाणी आलेलं असतं, यावेळी निसर्गात अनेक जीवजंतू निर्माण होत असतात, काही मानवाला अहितकारक सुद्धा असतात। असं पाणी पोटात गेल्यामुळे आणि जड अन्न सेवन केल्यामुळे अनेक रोग शरीरामध्ये ठाण मांडून बसतात। आपल्या व्रताच्या दृष्टीने होणारं सात्विक आहाराचं सेवन या रोगांचं उच्चाटन करतं, म्हणून देवाला प्रार्थना केली जाते जीवेत शरद शतम, म्हणजेच आपण 100 शरद ऋतू पाहावे ही प्रार्थना देवाकडे केली जाते।

0: बोल भवानी माते चहा।
1: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
2: ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा।

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 90वा श्लोक आहे. नये रामवाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. नामाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. नये रामवाणी, ज्याच्या मुखामध्ये राम येत नसेल, ज्याच्या वाणीमध्ये राम येत नसेल, तया थोर हानी. हानी म्हणजे हानी, नाश. रामाचं नाव मुखात नाही, त्याचा नाशच संभवतो, होत असतो. अगदी काही झाले नाही आहे तरी आपल्या आयुष्याचा नाश होत असतो. एक एक दिवस आयुष्यातला संपत असतो, काहीच प्राप्त न होता. आयुष्याची गेली, 25 वर्ष गेली, 40 वर्ष गेली, 60 वर्ष गेली, काय प्राप्त झालं? काही नाही. मग काय केलं? खाल्लं, जेवलं, झोपलो, इकडं तिकडं फिरलो, गप्पा मारल्या, काय उद्योगधंदा असेल तो केलं, हाताला काय आलं? काही नाही. म्हणून म्हणतायत नये रामवाणी तया थोर हानी. हानी कशाची आली? नरजन्म व्यर्थ गेला. गेला रे गेला, जन्म वाया गेला. असं एक दिवस म्हणायची वेळ येते की ह्या जन्मात येऊन काही मिळवलं नाही. ज्याच्या पाठीमागं धावलो ते आपल्यापासून दूर गेलं, ते तर मिळालं नाहीच. आणि जे मिळवायला पाहिजे होतं तेही आपण मिळवलं नाही, आयुष्य फुकट गेलं. म्हणून नये रामवाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी. असा जो प्राणी आहे, माणसाला प्राणीच म्हणतात ते, असा जो मनुष्य प्राणी आहे त्या जगामध्ये व्यर्थ गेला. काही केलेलं नाही त्याने, व्यर्थ गेला. तया नाम काणी, तो क्षुद्र समजावा. असा जो मनुष्य असेल, परमार्थ करत नाही, रामनाम घेत नाही, ध्यान करत नाही, परमेश्वराचं चिंतन नाही, परमेश्वर प्राप्तीसाठी धडपड नाही, असा जीव क्षुद्र आहे, यक्कश्चित जीव आहे. तो गेला आला कोणी त्याला विचारत नाही. अनेक मंडळी येतात आणि जातात, खूप श्रीमंत मंडळी गेली, कोणी विचारत नाही. पण जे संत होऊन गेले, 700-700 वर्ष झाली ज्ञानेश्वरांना जाऊन, पण ते अमर झाले. त्यांनी नरजन्मात येऊन मिळवलं. ज्ञानेश्वर महाराज झाले, नाथ महाराज झाले, समर्थ झाले, तुकोबा झाले, यांनी संतांनी आपल्या जन्माला येऊन त्या सार्थक केलं जन्माचं. त्यांनी नाश केला नाही, कारण भगवंताची आराधना केली, त्याला पक्का धरला, त्यामुळे त्याच्याबरोबर तेही मुक्त होऊन गेले. त्यामुळे काय केलं असता जन्म सार्थकी लागतो आणि काय केल्याने व्यर्थ जातो हे तरी निदान आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. पुढच्या चरणात म्हटलंय, हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. हरिनामाबद्दल काय म्हटलेलं आहे ते म्हणतात आम्हीच सांगतो असं नाही आहे. व्यासवाणी बोलले, महर्षी व्यासांपासून वेदशास्त्र पुराण हे जे मान्य ग्रंथ आहेत, सर्व मान्य ग्रंथ आहेत वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, व्यासानी जे जे सांगितलं ते, या सगळ्यामध्ये जर काही सांगितलं असेल तर हेच सांगितलं आहे की हरिनाम हे बहु आगळे, सर्वश्रेष्ठ आहे. आता त्यांनी सांगितल्यानंतर तरी आपण ते धरतो का हे बघायला पाहिजे. त्या नामाचा आधार घेत ते हे भवपार पलीकडे गेले, अमर झाले. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या ग्रंथातनं सांगितलं आहे की नामाचं महात्म्य काय आहे, नाम का घ्यायला पाहिजे ते. त्यामुळे आपण आत्तापर्यंतही बघितलं की नामाचं स्वरूप काय आहे, किती सोपं आहे, घ्यायला कष्ट नाही, सगळं चांगलं आहे, तरी आपण का घेत नाही असं म्हटलं तर अज्ञानानी. संसाराची आसक्ती इतकी आहे, विषयामध्ये इतके काही गुंतलेलो आहोत की आपल्याला त्याचं स्मरणच होत नाही. केव्हा तरी एकदा झालं स्मरण तर थोडंसं आलं झालं, थोडं संपलं. आता दसरा दिवाळीचे दिवस आले, भगवंत कुठला आठवतो? तो आठवतच नाही. इष्टमित्र येणार, नातेवाईक मंडळी येणार, नाना फराळाच्या गोष्टी करायच्या, कपडा खरेदी करायच्या, अनावश्यक वस्तू घरात आणून ठेवायच्या, कारण ज्यादा पैसे झालेले आहेत. गरजेपेक्षा, पात्रतेपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत. त्या पैशाचं काय करावं ते कळत नाही आहे. त्याचा योग्य वापर कसा करावा हे कळायला देखील बुद्धी लागते. ती बुद्धी नसेल तर तो पैसाही गेला, जीवन व्यर्थ गेलं, वेळ गेला, हाताला काही लागलं नाही. आपल्याला जे काही मिळालेलं आहे भगवत कृपेने ते आपल्या गरजेपुरतं वापरून बाकीचं जे आहे ते जर पेरलं, म्हणजे परोपकार दानधर्म केला, तर ते पेरलेलं जे कण असतात ते उगवतात पुण्यरूपाने आणि आपल्याला त्याचा उपयोग होतो पुढे. पण त्याच्याऐवजी आहेत पैसे, खिशात टाकलेत, उडवतात, तिकडे गेले, तिकडे गेले, तिकडे गेले, व्यर्थ. आल्यानंतर जे विचारलं काय झालं, काय नाही झालं, मग फिरलो, उगीच फिरलो. मग समर्थ हे सांगतात, संत सांगतात, ते काय ठाईचं बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा, हे सांगतात ते काय, त्याचं काय झालं, त्याचं काय नाही, ते आम्ही गुंडाळून ठेवून दिलं आणि आम्हाला हवं तसं आम्ही वागत सुटलो. आज इकडं, उद्या तिकडं, परवा तिकडं फिरत राहिलो. गेला वेळ, गेला श्रम, गेले पैसे, गेले हाताला काही मिळालं नाही. असं होऊ नये म्हणून कानी कपाळ हे संत ओरडत असतात, सांगत असतात, समजावत असतात, आळवत असतात. त्याचा काही परिणाम जर झाला आणि एखादा एखादा जीव जरी नेमक्या मार्गाने चालायला लागला तर त्याचा आनंद त्यांना असतो. त्यांच्या समाधीच्या ठिकाणी तुम्ही सोन्याची त्यांनी कवरं तिथं घातलीत, काही आणखीन दागदागिने त्यांना घातले, त्याचा आनंद त्यांना नाही आहे. तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे किती वागता आहात तसं जर दिसलं तर त्यांना आनंद आहे. बाकी त्यांना काही देऊन सोन्याम चांदीने मढवून त्याचा उपयोग काही नाही आहे. ते ठीक आहे, करायचं असेल करा तुम्ही, पण त्यातच सगळी आपली एनर्जी, वेळ, पैसा घालवण्यापेक्षा साधना करा. आणि भगवत प्राप्ती ज्या योगे होईल, आपण त्याच्याशी एकरूप ज्या योगे होईल, त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा, तरच आपलं आयुष्य सार्थकी लागेल. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया?
2: काय झालं बया
1: बया बया बया?
2: काय झालं बया
1: बया बया बया?

0: हाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवायला

0: ಬಾಯಿ
1: श्रोते हो अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक या प्रत्येक मनाच्या

या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुद्धा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार.
1: श्रोतेहो प्रतिभानुजी यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटहून जवळ असलेल्या लोहगावी बापूराव कुलकर्णी या नावाचे एक गृहस्थ राहत होते। त्यांच्या मानेला कंठाशी एक छिद्र पडलं होतं, त्यामुळे काय व्हायचं की खाल्लेलं अन्न आणि पाणी त्या छिद्रातून बाहेर पडायचं। बापूराव कुलकर्णी हैराण झाले होते। खूप वैद्य झाले, तरतऱ्हेची औषधं झाली, परंतु गुण काही येईना आणि छिद्र काही बुजेना। म्हणून ते एका ब्राह्मणाला घेऊन गाणगापुराला आले। ब्राह्मणाकडून गुरुचरित्राचं वाचन करवलं। सप्ताहात पारायण पूर्ण झालं। सातव्या दिवशी त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की गणपतीच्या मूर्तीची रोज नित्यनेमाने पूजा करा। त्याप्रमाणे बापूराव गावी परतले आणि गणपतीची ते नित्य पूजा करू लागले। मूर्ती छोटी होती, रोज मूर्ती हातात घेऊन ते घरातल्या घरातच प्रदक्षिणा घालायचे। एक दिवस हातात मूर्ती घेत असताना मूर्तीला लगटून असलेला साप त्यांनी पाहिला आणि त्यांच्या हातून मूर्ती खाली पडली, त्याबरोबर त्या मूर्तीला लगटून असलेला साप पळाला। मूर्तीला काहीच झालं नाही, त्यामुळे बापूंना समाधान वाटलं आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून बापूंना बरं वाटू लागलं। मानेचं छिद्र हळूहळू बुजलं। एके दिवशी त्यांना पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला। परमेश्वराचं गुणवर्णन करणारे अभंग लिहा आणि ते नित्य आळवा। बापूरावांना प्रश्न पडला की अभंग लिहायचे कसे? आपल्यापाशी कवित्व नाही की प्रज्ञा नाही, परंतु तरीही त्यांनी जमेल तसे काही अभंग लिहिले। आश्चर्य असं की अभंगाची शेवटची ओळ कशी लिहायची हा त्यांच्यापुढे प्रश्न पडला, त्यामुळे शेवटचं चरण काही पूर्ण होईना। पुन्हा दृष्टांत झाला। श्री दत्तावतारी स्वामी समर्थांना शरण जा, म्हणजे कार्य पूर्ण होईल। बापूराव कुलकर्णी लगेच अक्कलकोटला गेले। तिथे स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि बाजूला उभे राहिले। स्वामींनी बापूंना जवळ बोलावलं। बापूंच्या छिद्र पडलेल्या कंठाला आपल्या उजव्या पायाचा अंगठा लावला आणि मस्तकावर हात ठेवला। त्या क्षणी छिद्र पूर्ण बुजलं। अचानक ज्ञान प्राप्त झालं आणि बापूंनी अभंगाचं शेवटचं चरण पूर्ण केलं। दास बापू म्हणे ह्या नाममुद्रेनी प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण त्यांनी पूर्ण केला। स्वामींची बापूंवर एवढी कृपा झाली की ते पुढे संत पदाला पोहोचले। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपण जेव्हा सत्पुरुषांकडे जातो तेव्हा आपल्या मनात वासनेचा चिखल असतो। आपल्याला त्या सत्पुरुषांकडून काहीतरी हवं असतं। तो वासनेचा चिखल आपण प्रथम आपल्या वासना देहातून काढून मन स्वच्छ करायला हवं, तरच सत्पुरुष आपल्याला जे काही प्रसाद म्हणून देतील ते स्वीकारायला आनंद वाटेल। कारण सत्पुरुष तुम्हाला सर्व काही मनापासून देतो, परंतु त्यासाठी मन प्रथम वासनारहित व्हायला नको का? वासना ही नेहमी करीत असलेली साधना नष्ट करते, हे सूत्र लक्षात ठेवा। मन स्वच्छ आणि निर्मळ झाल्याशिवाय साधना पूर्णत्वाला येत नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर RN पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 ऑक्टोबर. वृत्ती भगवंतमय होणे याचंच नाव भक्ती. भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली आणि तसं बघितलं तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंत हा जगाचा मालक आहे, त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार चालतात. आपण जीव त्याचा अंश आहोत म्हणून आपण कर्तव्य करावं आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावं. आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात तर माझी इच्छा ही भगवंतच उत्पन्न करतो, आणि असं जर आहे तर मी माझी इच्छा का मारावी? अगदी बरोबर आहे. रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण? त्याला कारण सूर्य. कारण सूर्य मावळला की अंधार पडतो. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे प्रकाशाचं कारण सूर्य आहे त्याचप्रमाणे अंधाराचं कारण पण सूर्यच आहे. फरक इतकाच की प्रकाशाचं कारण तो असणेपणाने आहे आणि अंधाराचं कारण तो नसणेपणाने आहे. हे जसं खरं तसं माझ्या इच्छेचं कारणसुद्धा भगवंतच आहे, पण तो नसणेपणाने कारण आहे इतकंच. सारांश, भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते. म्हणून ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचं स्मरण करावं आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी. आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो त्याचप्रमाणे सगुण मूर्ती हेच आपलं परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणं जड जात नाही. सगुण मूर्तीचं ध्यान करावं. ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणं ही चूक आहे असं कुणी कुणी म्हणतात, पण मी स्वतः जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तीचं पूजन आवश्यकच आहे. मी रामाचा आहे म्हणणं म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणणं होय. तदाकार वृत्ती होणं याचं नाव अनुसंधान, आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणं याचं नाव भक्ती. ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जग जसं आहे असं आपण समजतो तसं ते नाही. आंतरबाह्य परमात्मा दिसू लागणं हेच भक्तीचं लक्षण आहे. याकरता आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा. मन रामाकडे गुंतलेलं असलं म्हणजे देहाचा विसर पडतो. म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावं. हेच परमार्थाचं सर्वसार आहे. वेदांती ज्याला ब्रह्म असं म्हणतात त्यालाच भक्त नाम असं म्हणतात. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूया श्री देवी उपासनेचा कार्यक्रम श्री देवी महात्म्य। यामध्ये आपण ऐकणार आहोत प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी श्री देवी महात्म्य। ही पोथी आपण पारायण पद्धतीनुसार इथे ऐकणार आहोत। आजच्या दुसऱ्या दिवशी दोन अध्याय पठण करायचे आहेत, अध्याय क्रमांक 2 आणि अध्याय क्रमांक 3। सुरुवातीला या अध्यायांचं सार आपण ऐकाल आणि त्यानंतर श्री देवी महात्म्य या पोथीचं पारायण होईल। हे पोथी वाचन केलं आहे भाग्यश्री केसकर यांनी। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री देवी महात्म्य अध्याय दुसरा महिषासुर सैन्य वर्णन महालक्ष्मीचे प्रकटणे श्री गणेशाय नमः। मेधाऋषींनी सुरथ राजा आणि समाधी वैश्य यांना मग महालक्ष्मी कधी आणि कशी प्रकट झाली आणि तिची लीला कशी झाली याविषयीची कथा सांगितली। पूर्वीच्या काळी हीच कथा सूत महर्षींनी शौनकादी ऋषीमुनींना सांगितली होती। सर्वांचा मूळ पुरुष नारायण याच्या नाभिकमळातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाने सर्वप्रथम सप्तर्षी उत्पन्न केले। कश्यप हा त्यापैकीच एक। त्या कश्यप ऋषींपासून जे पुत्र जन्मले त्यापैकी काही सूर अर्थात देव असून काही जण असुर अर्थात राक्षस होते। त्या राक्षसांपैकीच एक हिरण्यकश्यपू नावाचा बलाढ्य राक्षस होता। त्या राक्षसाचाच एक पुत्र अनुराध नावाचा असुर होता तर दुसरा प्रल्हाद नावाचा सुप्रसिद्ध विष्णुभक्त पुत्र होता। यापैकी अनुराधाचा आणि महिषी यांचा पुत्र महिषासुर या नावाचा महाबलवान राक्षस होता। त्याला ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे देवांनाही तो अजिंक्य बनला आणि नंतर त्याने देवांशी युद्ध करून सर्व देवांना आपापल्या स्थानापासून खाली खेचलं आणि देवांचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले। त्यामुळे सगळे देव ब्रह्मदेवासह हरी आणि हर यांना शरण गेले। महिषासुराचं निवारण करण्यासाठी हरीची प्रार्थना सर्वांनी केल्यावर हरीला मोठा क्रोध आला आणि त्यामुळे त्यांच्या मुखापासून भयंकर तेज बाहेर पडलं। तसंच भयानक तेज ब्रह्मा आणि शंकर यांच्या मुखातून बाहेर पडून हरीच्या त्या तेजात मिसळलं। इतरही सर्व देवांपासून अशाच प्रकारे भयंकर तेज बाहेर पडून ते सर्व त्या त्रिदेवांपासूनच्या निघालेल्या तेजात मिळाले। अशा प्रकारे त्या एकत्रित झालेल्या तेजातून अग्निसम तेजस्वी स्त्री रूप तयार झालं। प्रत्येक देवाच्या तेजापासून त्या दिव्य स्त्री रूपाचा अर्थात देवीचा एक एक अवयव बनलेला होता। हीच भगवती जगदंबा आणि महालक्ष्मी होती। त्या देवीला प्रत्येक देवाने आपापली शस्त्र आणि अस्त्र दिली। अशा प्रकारे ती अनेक शस्त्रास्त्र आपल्या अनेक हातांनी धारण करून शस्त्रसज्ज झालेल्या त्या देवीने मोठ्याने महाप्रचंड गडगडाटी हास्य केलं। या हसण्याचा आवाज एवढा मोठा होता की तो स्वर्गापासून पाताळ लोकांपर्यंत अर्थात तिन्ही लोकात पसरला। त्या देवीचं हे आव्हान समजून महिषासुराचे असंख्य अनुचर त्यानंतर तिच्याशी लढायला तिथे आले। त्यांच्या प्रत्येकाबरोबर करोडो राक्षसांची सैन्य होती पण सिंहावर बसलेल्या त्या देवीने त्या सर्वांना सहजी ठार मारून टाकलं। देवीचे गण आणि तिचा सिंह यांनीही तेव्हा युद्ध केलं। त्या देवीचा तो पराक्रम पाहून तिच्यावर पुष्पवृष्टी करून तिची स्तुती त्या सर्व देवांनी केली। ओम श्री देव्यै नमः।

श्री देवी महात्म्य अध्याय 3 महिषासुराचा वध। श्री गणेशाय नमः। शौनकादि ऋषिमुनींनी सूत महर्षींना पूर्वीच सांगितल्याप्रमाणे पुढचा कथाभाग मेधा ऋषी सांगू लागले। ते म्हणाले, अशा प्रकारे राक्षसांच्या त्या प्रचंड सैन्यांचा संहार देवीने केल्यानंतर महिषासुराचा सेनापती चिक्षूर नावाचा राक्षस तिच्यावर चालून गेला। त्याने तिच्यावर बाणांचा अखंड पाऊस पाडायला सुरुवात केली। तरीही एखाद्या पर्वताप्रमाणे आपल्या जागेवरून तीळ मात्रही न हलता देवीने त्याचे सगळे बाण आपल्या धनुष्यापासून सोडलेल्या बाणांनी तोडून टाकले। इतकंच काय तर त्याच्या रथावरचा ध्वज तोडून शेवटी त्याचं धनुष्यच तिच्या एका बाणाने तोडून टाकलं। तेव्हा चिक्षूर तलवार उगारून तिच्याकडे धावला आणि त्याने तिच्या सिंहाच्या डोक्यावर त्या तलवारीने वार केला, पण त्यामुळे त्या सिंहाला इजा होण्याऐवजी त्याची ती तलवारच तुटली। तेव्हा त्याने भाल्याने लढायला प्रारंभ केला, मात्र आता देवीनेच स्वतःच्या भाल्याने चिक्षुराचा वध केला। त्याबरोबर चामर नावाचा राक्षस देवीशी लढायला लागला, पण त्याला पंजा मारूनच देवीच्या सिंहाने ठार केलं। त्यानंतर उग्रद नामक राक्षस आणि अन्यही अनेक राक्षस वीर योद्धे देवीवर चालून आले, पण त्या प्रत्येकाला देवीने यमसदनाला पाठवले। आता स्वतः महिषासूर माजलेल्या रानटी रेड्याचं रूप घेऊन देवीवर चालून आला। त्याने मोठा पराक्रम करत युद्ध केलं। तेव्हा त्याला देवीने पाश टाकून बांधून टाकलं। त्याबरोबर त्याने रेड्याचं रूप टाकून सिंहाचं रूप धारण केलं। त्याचं शिर तोडायला देवीने तलवार उगारली। त्याबरोबर त्याने सिंहाचं रूप टाकून हत्तीचं रूप घेऊन देवीच्या सिंहाला त्या सोंडेने ओढलं। त्याबरोबर त्याची सोंडच देवीने कापून टाकली, पण त्याच क्षणी त्याने पुन्हा रेड्याचं रूप घेतलं। मोठे मोठे पर्वत फोडून त्याचे मोठे मोठे तुकडे तो देवीच्या अंगावर टाकू लागला, पण त्यांचा चोराडा करून देवीने मधुपान केलं आणि मोठ्याने हास्य गर्जना करीत उडी मारून ती त्या रेड्यावरच उभी राहिली। भाल्याने ती मारणार तेवढ्यात तो त्या रेड्याच्या अंगातून दैत्याच्या स्वरूपात बाहेर पडू लागला, पण तो तसा अर्धवटच बाहेर आलेला असताना देवीने त्याचं डोकं तलवारीने तोडून टाकलं। अशा प्रकारे महिषासुराचा मृत्यू झाल्यावर त्याचं उरलेलं सैन्य दशदिशांना पळून गेलं। देवांना अतिशय आनंद झाला। त्यांनी देवीचा जय जयकार केला, तिच्यावर पुष्प वर्षाव केला। देव, गंधर्व, ऋषी, मुनी आणि सर्वांनी देवीची स्तुती स्तोत्र गायली। अप्सरांनी नृत्य केलं। राक्षसाच्या त्रासातून त्रैलोक्य मुक्त झाल्याने सुखी झालं। ओम श्री देव्यै नमः।

0: आता ऐकूया श्री चंडी कवच. पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके आणि जयश्री भट यांनी.
1: अथ चंडी.

श्रोते हो, आत्ताच आपण देवी उपासनेचा श्री देवी महात्म्य हा कार्यक्रम ऐकलात. आजच्या कार्यक्रमात आपण पारायण पद्धतीने श्री देवी महात्म्य या पोथीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाचं श्रवण केलं. पोथी वाचन केलं होतं भाग्यश्री केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

श्रोते हो स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. या कार्यक्रमाची प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना। स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 90वा श्लोक आहे. नये राम वाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. नामाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. नये रामवाणी, ज्याच्या मुखामध्ये राम येत नसेल, ज्याच्या वाणीमध्ये राम येत नसेल, तया थोर हानी. हानी म्हणजे हानी, नाश. रामाचं नाव मुखात नाही, त्याचा नाशच संभवतो, होत असतो. अगदी काही झाले नाही आहे तरी आपल्या आयुष्याचा नाश होत असतो. एक एक दिवस आयुष्यातला संपत असतो, काहीच प्राप्त न होता. आयुष्याची गेली, 25 वर्ष गेली, 40 वर्ष गेली, 60 वर्ष गेली, काय प्राप्त झालं? काही नाही. मग काय केलं? खाल्लं, जेवलं, झोपलो, इकडं तिकडं फिरलो, गप्पा मारल्या, काय उद्योगधंदा असेल तो केलं, हाताला काय आलं? काही नाही. म्हणून म्हणतायत नये रामवाणी तया थोर हानी. हानी कशाची आली? नरजन्म व्यर्थ गेला. गेला रे गेला, जन्म वाया गेला. असं एक दिवस म्हणायची वेळ येती की ह्या जन्मात येऊन काही मिळवलं नाही. ज्याच्या पाठीमागं धावलो ते आपल्यापासून दूर गेलं, ते तर मिळालं नाहीच. आणि जे मिळवायला पाहिजे होतं तेही आपण मिळवलं नाही, आयुष्य फुकट गेलं. म्हणून नये रामवाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी. असा जो प्राणी आहे, माणसाला प्राणीच म्हणतात ते, असा जो मनुष्य प्राणी आहे त्या जगामध्ये व्यर्थ गेला. काही केलेलं नाही त्याने, व्यर्थ गेला. तया नाम काणी, तो क्षुद्र समजावा. असा जो मनुष्य असेल, परमार्थ करत नाही, रामनाम घेत नाही, ध्यान करत नाही, परमेश्वराचं चिंतन नाही, परमेश्वर प्राप्तीसाठी धडपड नाही, असा जीव क्षुद्र आहे, यक्कश्चित जीव आहे. तो गेला आला कोणी त्याला विचारत नाही. अनेक मंडळी येतात आणि जातात, खूप श्रीमंत मंडळी गेली कोणी विचारत नाही. पण जे संत होऊन गेले, 700-700 वर्ष झाली ज्ञानेश्वरांना जाऊन, पण ते अमर झाले. त्यांनी नरजन्मात येऊन मिळवलं. ज्ञानेश्वर महाराज झाले, नाथ महाराज झाले, समर्थ झाले, तुकोबा झाले, यांनी संतांनी आपल्या जन्माला येऊन त्या सार्थक केलं जन्माचं. त्यांनी नाश केला नाही, कारण भगवंताची आराधना केली, त्याला पक्का धरला, त्यामुळे त्याच्याबरोबर तेही मुक्त होऊन गेले. त्यामुळे काय केलं असता जन्म सार्थकी लागतो आणि काय केल्याने व्यर्थ जातो हे तरी निदान आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. पुढच्या चरणात म्हटलंय हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. हरिनामाबद्दल काय म्हटलेलं आहे ते म्हणतात आम्हीच सांगतो असं नाही आहे. व्यासवाणी बोलले, महर्षी व्यासांपासून वेदशास्त्र पुराण हे जे मान्य ग्रंथ आहेत, सर्व मान्य ग्रंथ आहेत वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, व्यासानी जे जे सांगितलं ते, या सगळ्यामध्ये जर काही सांगितलं असेल तर हेच सांगितलं आहे की हरिनाम हे बहु आगळे, सर्वश्रेष्ठ आहे. आता त्यांनी सांगितल्यानंतर तरी आपण ते धरतो का हे बघायला पाहिजे. त्या नामाचा आधार घेत ते हे भवपार पलीकडे गेले, अमर झाले. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या ग्रंथातनं सांगितलं आहे की नामाचं महात्म्य काय आहे, नाम का घ्यायला पाहिजे ते. त्यामुळे आपण आत्तापर्यंतही बघितलं की नामाचं स्वरूप काय आहे, किती सोपं आहे, घ्यायला कष्ट नाही, सगळं चांगलं आहे, तरी आपण का घेत नाही असं म्हटलं तर अज्ञानाने. संसाराची आसक्ती इतकी आहे, विषयामध्ये इतके काही गुंतलेलो आहोत की आपल्याला त्याचं स्मरणच होत नाही. केव्हा तरी एकदा झालं स्मरण तर थोडंसं आलं झालं, थोडं संपलं. आता दसरा दिवाळीचे दिवस आले, भगवंत कुठला आठवतो? तो आठवतच नाही. इष्टमित्र येणार, नातेवाईक मंडळी येणार, नाना फराळाच्या गोष्टी करायच्या, कपडा खरेदी करायच्या, अनावश्यक वस्तू घरात आणून ठेवायच्या, कारण ज्यादा पैसे झालेले आहेत, गरजेपेक्षा पात्रतेपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत, त्या पैशाचं काय करावं ते कळत नाही आहे, त्याचा योग्य वापर कसा करावा हे कळायला देखील बुद्धी लागते. ती बुद्धी नसेल तर तो पैसाही गेला, जीवन व्यर्थ गेलं, वेळ गेला, हाताला काही लागलं नाही. आपल्याला जे काही मिळालेलं आहे भगवत कृपेने ते आपल्या गरजेपुरतं वापरून बाकीचं जे आहे ते जर पेरलं, म्हणजे परोपकार दानधर्म केला, तर ते पेरलेलं जे कण असतात ते उगवतात पुण्यरूपाने आणि आपल्याला त्याचा उपयोग होतो पुढे. पण त्याच्याऐवजी आहेत पैसे खिशात टाकले, उडवतात, तिकडं गेले, तिकडं गेले, तिकडं गेले, व्यर्थ. आल्यानंतर जर विचारलं काय झालं, काय नाही झालं, मग फिरलो, उगीच फिरलो. मग समर्थ हे सांगतात, संत सांगतात ते काय, ठाईचं बैसवणी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा, हे सांगतात ते काय, त्याचं काय झालं, त्याचं काय नाही, ते आम्ही गुंडाळून ठेवून दिलं आणि आम्हाला हवं तसं आम्ही वागत सुटलो. आज इकडं, उद्या तिकडं, परवा तिकडं फिरत राहिलो. गेला वेळ, गेला श्रम, गेले पैसे, गेले हाताला काही मिळालं नाही. असं होऊ नये म्हणून कानी कपाळ हे संत ओरडत असतात, सांगत असतात, समजावत असतात, आळवत असतात. त्याचा काही परिणाम जर झाला आणि एखादा जीव जरी नेमक्या मार्गाने चालायला लागला तर त्याचा आनंद त्यांना असतो. त्यांच्या समाधीच्या ठिकाणी तुम्ही सोन्याची त्यांनी कवरं तिथं घातलीत, काही आणखीन दागदागिने त्यांना घातले, त्याचा आनंद त्यांना नाही आहे. तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे किती वागता आहात तसं जर दिसलं तर त्यांना आनंद आहे. बाकी त्यांना काही देऊन सोन्या चांदीने मढवून त्याचा उपयोग काही नाही आहे. ते ठीक आहे, करायचं असेल करा तुम्ही, पण त्यातच सगळी आपली एनर्जी, वेळ, पैसा घालवण्यापेक्षा साधना करा आणि भगवत प्राप्ती ज्या योग्य होईल, आपण त्याच्याशी एकरूप ज्या योग्य होईल त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा, तरच आपलं आयुष्य सार्थकी लागेल. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

0: खाटकच लुगड तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडन तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता सनंदनांच्या समोर नारदांनी एके दिवशी मोक्ष धर्माचा विचार मांडला आणि त्यांनी सांगितलं की मला शुकदेवांच्या जीवनाच्या विषयी आपल्याकडून काही ऐकायचं आहे, ते आपण मला सांगा. तर म्हणाले सांगतो. सनंदनांनी नारदांना म्हटलं आता मी तोच विषय तुला सांगतो. आणि त्याप्रमाणे शुकदेवजी जेव्हा आपल्या पिता व्यासदेवांच्याकडे गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले की भगवान म्हणाले आपण मोक्ष धर्मामध्ये निपुण आहात आणि मी दुसऱ्या कोणाकडे उपदेश घ्यायला कशा करता जाऊ, आपणच मला उपदेश करा ज्याच्यामुळे माझ्या मनाला अत्यंत शांती मिळेल. ठीक आहे म्हणाले, हे बघ तुला जर मनाला शांती पाहिजे आणि तुला जर मोक्षाचा मार्ग पाहिजे तर तुला सांगतो की अनेक प्रकारचे धर्म आहेत, त्या धर्मांचं तत्व समजून घे आणि मग मोक्षशास्त्राचा अभ्यास कर. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग आता अनेक प्रकारचे धर्म आहेत तर काय काय समजून घ्यावं. त्याकरता त्यांनी जे समजून घेण्याची अपेक्षा वडिलांनी काय केली माहिती नाही, पण त्याचा अर्थ त्यांनी लावून घेतला आणि त्यांनी संबंध योगशास्त्राचा अभ्यास केला, त्यांनी संख्याशास्त्राचा म्हणजे सांख्यशास्त्राचा अभ्यास केला. आणि जेव्हा व्यासांना समजलं की माझा मुलगा ब्रह्मतेजाने संपन्न झाला आहे, ह्याला तत्वज्ञान समजलेलं आहे, तसंच याला तत्वज्ञानाचं एक दर्शन कळता कळताच यांनी योगासारखं दर्शन साध्य करून त्याच्यामध्ये योगाभ्यासामध्ये नैपुण्य प्राप्त केलं आहे आणि त्यातून तो मोठा समर्थ बनलेला आहे. आणि तेव्हा ते म्हणाले बेटा आता तुला मोक्ष जाणून घ्यायचा आहे तर तुला मी सांगतो तू काय कर, तू मिथिला नगरीमध्ये जा. त्या मिथिला नगरीचा जो नरेश आहे जे जनक, तर त्या जनकांच्या जवळ जा आणि राजा जनकांना तू विचार की मोक्ष तत्व काय आहे, मोक्षाची प्राप्ती कशी होते ते तुला पूर्ण रूपामध्ये सांगतील. आणि म्हणाले ते ऐकलं, वडिलांची आज्ञा ऐकली, म्हणाले मी निघालो आणि मी मिथिला नगरीला जातो. त्याप्रमाणे धर्माची निष्ठा असलेले आणि मोक्षाचा परम आश्रय असलेले असे जे जनक आहेत त्यांच्या भेटीला त्यांना प्रश्न विचारून आपल्या मनाचं समाधान करून घेण्याकरता म्हणून शुक महामुनी निघाले. ते निघाले तेव्हा वडिलांनी त्यांना उपदेश केला. व्यासांनी सांगितलं बाला बाळा हे ऐक, वत्सा ऐक, मी तुला सांगतो साधारण मार्गाने जो मनुष्य जसा चालतो त्याच मार्गाने चालत जा. मला माहिती आहे की तू आकाशमार्गाने क्षणात गमन करशील आणि मिथिला नगरीला जाऊन पोचशील. पण म्हणाले मनामध्ये विस्मय किंवा अभिमान काहीही ठेवू नकोस. काय आश्चर्य आहे, हे असं कसं आहे, ते कसं आहे, कुठल्याही प्रकारचं आश्चर्य अंतःकरणामध्ये निर्माण करून घेऊ नकोस किंवा अभिमानाला स्थान देऊ नकोस. तसंच आपल्या योगशास्त्राच्या प्रभावाने अंतरिक्षामधून कुठूनही गमन करून त्यांच्या मंदिरामध्ये प्रवेश करू नकोस. जशी यात्रा करू नकोस तसा प्रवेशही करू नकोस. मार्गामध्ये सुखसुविधा आहेत का हे पाहू नकोस. आणि विशेष व्यक्ती कुणी भेटते आहे का माझ्या भोजनाकरता किंवा माझी व्यवस्था करण्याकरता याचा विचार करू नकोस. कारण म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये आसक्ती वाढवणाऱ्या आहेत, त्या एकाही गोष्टींचा आश्रय करू नकोस. म्हणाले राजा जनक हा माझा शिष्य आहे आणि माझा यजमान आहे, या दोघांचाही अभिमान तू धरू नकोस. ना ते म्हणजे आजच्या मंत्र्यांना सांगायला पाहिजे की त्यांच्या चिरंजीवांना कसे ठेवा. व्यासांनी आपल्या चिरंजीवांना सांगितलंय तो माझा शिष्य आहे एवढंच लक्षात ठेव, तुझा त्याच्याशी काही संबंध नाही, तो माझा यजमान आहे, त्यांनी तुला मान द्यावा असं समजू नकोस. म्हणाले असं समजून त्याच्या इथे गेल्यानंतर अहंकार प्रकट करू नकोस, त्यांना वश होऊन राहा. म्हणजे ते जसं वागवतील तसं वागवून घे, ते तुझ्या संदेहाचं नक्की निवारण करतील. आणि मग राजा जनकांनी जेव्हा हा येणार, आता ते काय ज्ञानी पुरुष आहेत, त्यांनी पाहिलं ते येणार आहेत, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया राजा जनकांच्याकडून नाही आहे. पित्यांशी बोलून झाल्यानंतर हे शुक महामुनीसुद्धा निघालेले आहेत. आता रस्त्यामध्ये काय खायला मिळालं नाही, काही नाही, भूक लागलेली आहे, पाणी तहान भागवायला काही मिळालं नाही, तसे उपाशी आणि तहानलेले असे शुक निघालेत. मार्गक्रमण झालं आहे, अयोध्या त्या मिथिला नगरीला जाऊन पोचले आहे. आणि तिथे पोचल्यानंतर आता दरवाजामध्ये शिपाई उभे आहेत, त्यांना म्हणाले मला राजा नरेशांना भेटायचं आहे. तर जनकजी कुठे आहेत म्हणाले, तर म्हणाले तुम्ही भेटू शकत नाही, तुम्हाला आम्ही आज सोडू शकत नाही. ठीक आहे म्हणाले, नाही सोडू शकत, भयंकर ऊन होतं, त्या उन्हात तडफड तडफड तडफड होत होती, अशा उन्हामध्ये ध्यान लावून बसले आणि तिथे सुखात बसलेले त्या शिपायांनाच वाटलं अरे बापरे हे काय सामान्य प्रकरण दिसत नाही,
ज्याला अडवलंय हा कोणीतरी अधिकारी असला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही तर भर दुपारी जसा सूर्य आकाशामध्ये माध्यान्हावर येऊन जसा स्थिर वाटतो तसे तुम्ही ह्या उन्हामध्ये स्थिर ध्यान लावून बसलेले आहात. तुमचा अधिकार फार मोठा असला पाहिजे. या म्हणाले तुम्ही आत या. त्यांना आत बोलावलं. तिथे चैत्र रथवनासारखं एक सुंदर असं विशाल उपवन होतं. त्या उपवनाच्या इथून यायला सांगितलं. तिथून पुढे निघाले. तिथून पुढे निघाल्यानंतर तो जो भाग होता तो सगळा अंतःपुराचा भाग होता. सगळ्या स्त्रिया होत्या, सगळ्या देखण्या होत्या, त्या राजघराण्यातल्या होत्या, मोठ्या कुशल होत्या. आणि एवढा अधिकारी असा हा शुकमुनी आल्यानंतर त्याचं काय स्वागत करू, कसं स्वागत करू ह्याच्याकरता प्रत्येक जण धडपड करत होत्या. त्यांना बोलवत होत्या, त्यांना त्या ठिकाणच्या अंतःपुरामधली एक एक स्थानं दाखवत होत्या, तिथलं वैभव दाखवत होत्या, उत्तमोत्तम भोजन, उत्तमोत्तम उपहार त्यांना जे जे काही देता येईल ते दिलं. पण त्यांच्यामध्ये काही फरक पडला नाही. कुठल्याही प्रकारे त्यांनी ते फार हर्षित झाले नाहीत, विस्मित झाले नाहीत, चकित झाले नाहीत, किंवा त्यांना विशेष कशाबद्दल उत्सुकता वाटली नाही. ठीक आहे, ठीक आहे. ते पुन्हा आले. ज्या ठिकाणी त्यांच्या उतरण्याची व्यवस्था केली तिथे येऊन राहिले. तिथे त्यांनी आपलं ध्यान लावलं. तो दिवस गेला. रात्री झोपले, ब्राह्ममुहूर्तावर उठले, पुन्हा आपला जो दैनंदिन क्रम आहे तो सुरू. आसपास इकडं तिकडं त्या बायकांचा पुष्कळ गराडा आहे, पण त्या शुकमुनींच्यापर्यंत त्यातलं काही पोचत नव्हतं. असे 2 दिवस राजा जनकांनी त्यांना तिथे राहू दिलं. एक सबंध दिवस, एक सबंध रात्र, दुसरा सबंध दिवस ती रात्र. आणि हे बघितल्यानंतर राजा जनकांनी त्यांना आपल्या दरबारात नाही त्यांना बोलावलं. आपल्या अंतःपुरातल्या आपल्या कुटुंबातल्या सर्व स्त्रिया, आपले सगळे मंत्रीगण या सगळ्यांना आपल्या बरोबर घेतलं. आणि आपल्या मस्तकावरती त्यांना जे अर्घ्य द्यायचं आहे त्याच्या जलाचा, आता तो काय सोन्याचा कलश असणार आहे, तो सोन्याचा कलश मस्तकावर धारण करून ते त्यांना भेटायला आले, त्यांना शरण आले. त्यांनी नाही, हा आता मी आहे इथे दरबारात, मला वेळ आहे, तुम्ही मला भेटायला या, नाही. ते त्यांच्याकडे भेटायला आले आणि अर्घ्यपात्र घेऊन आले. त्या शुकमुनींना त्यांनी अर्घ्यपाद्य दिलं. सिंहासन तर रत्नजडीत खूप छान वर्णन केलंय की असं मोठं अमूल्य असं सिंहासन आणलं, त्या सिंहासनावर त्यांना बसवलं, त्यांचा सत्कार केला आणि त्यांचं कुशल मंगल विचारलं. आणि त्यानंतर ते म्हणाले की आपण माझ्याकडे कसे काय आलात, काय कारण? तेव्हा शुकदेवांनी सांगितलं, माझ्या वडिलांची आज्ञा झाली की आपल्याजवळ या, कारण आपण धर्मात्म्यांच्यामध्ये श्रेष्ठ आहात आणि त्याचप्रमाणे आपला अधिकार मोक्षाच्या मार्गामधला फार मोठा आहे. आणि त्यामुळे आपल्या ह्या अधिकाराचं स्मरण माझ्या वडिलांनी मला दिलं आणि मला सांगितलं की तुझ्या मनात जी शंका आहे आणि तुला जे प्राप्त करून घ्यायचं आहे त्याकरता तू जनकांकडे जा, त्यांच्यासारखं योग्य कोणी नाही. आणि वडिलांनी सांगितल्यावरून मी आपल्याकडे आलेलं आहे, तर मला माझ्या जीवनामध्ये माझं काय कर्तव्य आहे आणि मला मोक्षाचा अधिकार किंवा मोक्ष मला कसा प्राप्त होईल हे आपण मला सांगा. तर त्यावेळी राजा जनकांनी सांगितलं की बाळा, म्हणाले तुला काय सांगायचं आहे, तुला सांगण्यासारखं काही विशेष आहे असं मला वाटत नाही. ते म्हणाले, नाही, माझ्या मनामध्ये द्वंद्व आहे, माझ्या मनामध्ये मला समजत नाही आपण काय करावं ते. आणि म्हणाले, मी एका द्वंद्वामध्ये सापडलेलो आहे की मी ब्रह्मचारी आहे, मला गृहस्थ आश्रम आणि बाकीच्या आश्रमांचं काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. मग इतर आश्रमांचा अवलंब न करता सुद्धा मला मोक्षाचा अधिकार मिळेल का मिळणार नाही, त्याकरता म्हणाले मी आपल्याला विचारण्याकरता आलेलो आहे. तर त्यांनी सांगितलं की तू म्हणतोस त्यात तुला एक गोष्ट मी सांगतो की ज्ञान आणि विज्ञान म्हणजे लौकिक ज्ञान म्हणजे या जगातलं ज्ञान, त्याला विज्ञान म्हणा किंवा ज्ञान म्हणा, आणि जे परमार्थाचं ज्ञान आहे, अशा दोन्ही गोष्टी प्राप्त करून घेतल्याशिवाय मोक्ष कधीच प्राप्त होत नाही. तर म्हणाले, दुसरी गोष्ट अशी आहे की सद्गुरूंच्या सहवासात आल्याशिवायही मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि हा संसारसागर तरून जाणं शक्य होत नाही. आणि त्यामुळे म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो की गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे ते आपल्याला नौकेसारखं असतं, ते ज्ञान आपण पचवून घ्यायचं असतं आणि त्या नौका जशी त्या जलामधून आपल्याला बाहेर काढते आणि आपल्याला अभय मिळतं त्या जलातून जायला, तसं गुरुनी दिलेल्या ज्ञानाचं आपल्याला अभय आहे म्हणाले. आणि ते अभय घे आणि त्या गुरुच्या ज्ञानरूपी नौकेमध्ये बसून तुला हा मोक्ष प्राप्त करून घेता येईल. दुसरं असं म्हणाले, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकांच्या मध्ये वावरताना
तू कधीही धार्मिक मर्यादेचा उच्छेद करू नकोस. जी मर्यादा मी काय, मी ब्रह्मचारी आहे, मी काय, मी वैराग्यशील आहे, मला इथे देवदेवतांना नमस्कार करायची काय गरज, मला यज्ञमंडपामध्ये जाण्याची काय गरज. यज्ञमंडपात गेलो तरी सुद्धा त्या यज्ञमंडपामध्ये सामान्य मनुष्यासारखा नमस्कार करण्याची काय गरज. नाही म्हणाले, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम. म्हणाले, सामान्य मनुष्याला ज्याच्याविषयी आदर आहे ते सोडून कधीही व्यवहार करू नकोस. आणि दुसरं म्हणाले, कर्माच्या अनुष्ठानाची परंपरा सुद्धा त्या मर्यादेचा तू उच्छेद करू नकोस. म्हणजे तुला जे ज्ञान प्राप्त होईल त्या ज्ञानप्राप्तीनंतर अहो हे सगळं खोटं आहे, हे यज्ञ वगैरे जे आहे ना, कसले यज्ञ करता, त्या यज्ञामध्ये जे तूप वापरता त्याच्यापेक्षा ते तूप जर कुणा गरिबाला खायला दिलं किंवा कुणा गरजूला दिलं तर ते अधिक लाभदायी नाही का? अहो हे जर यज्ञातल्या तुपाची गोष्ट आहे तर त्या 5 स्टार आणि 7 स्टार आणि आमच्या लग्न कार्यामध्ये जितक्या अन्नाची नासाडी आम्ही करतोय आणि जितक्या प्रकारे पैशाचा चुराडा करतो आहे ते थांबवा की त्याचा उपयोग कुणाला तरी करून द्या. ज्याला समाजाचं इतकं पडलं आहे त्यांनी आपला पैसा समाजाकरता द्यावा, तो वैयक्तिक पातळीवर काय म्हणून खर्च करावा. आणि यज्ञ जो आहे त्या यज्ञाचे लाभ काय आहेत हे न कळता किंवा यज्ञामध्ये पशुहत्या का करता हो, काय कारण आहे यज्ञामध्ये त्या बलिवेदीवरती त्या जो कोण मेंढा आणलाय, जी कोण शेळी आणली, काय जो त्याच्यामध्ये पशु आणलेला आहे तो यज्ञ पशुची हत्या कशाला, हे बोलण्याचा अधिकार कोणाला? या जगभरातली सगळी 7 स्टार 5 स्टार व्हेज नॉन व्हेज हॉटेल्स बंद करा, इतकी कत्तल चालली आहे प्राण्यांची आणि ते कापून खाणारी माणसं आहेत आणि तिथे होणाऱ्या कत्तलीमध्ये काही होत नाही. आणि यज्ञामध्ये एक पशु मारला गेला की लगेच यांची अहिंसा जागृत होते आणि भूतदया आठवते आणि मग घराघरात खाल्लं जातं. तेव्हा कुठे गेली भूतदया? त्यांनी सांगितलं, कर्मानुष्ठानाची जी परंपरा आहे त्या परंपरा नष्ट होऊ देऊ नकोस आणि त्या नष्ट होतील असा कोणताही विचार समाजामध्ये मांडू नकोस. आणि त्याकरता पूर्वीचे जे विद्वान होते ते चारही आश्रमांचं पालन करत होते आणि 4 आश्रमांचं पालन करत करत क्रमशः एक एक एक एक जन्मामध्ये त्यांच्या सत्कर्मांच्या अनुष्ठानामुळे त्यांच्या शुभाशुभ कर्मांच्या ठिकाणची त्यांची आसक्ती निघून जात होती आणि अशा प्रकारे कर्मातली आसक्ती काढत काढत त्यांच्या संबंध इंद्रियांना पावित्र्य येऊन त्यांचं जीवन जे आहे ते सफल होत असे. आणि मग असा शुद्ध अंतःकरण असलेला जो पुरुष आहे तो जेव्हा पुढचा जन्म त्याच्या चरम अशा देहामध्ये जेव्हा तो येत असे की आता शेवटचा देह, त्या शेवटच्या देहात जेव्हा तो येत असे त्यावेळी त्याला पहिल्याच आश्रमामध्ये ज्ञान असे. कारण इतक्या आश्रमांच्या इतक्या जन्मांच्या मधून त्यांनी आपलं शुद्धीकरण करून घेतलेलं असे आणि त्यामुळे ह्या शुद्धीकरणानंतर आता त्याला जो जन्म येत असे त्या जन्मामध्ये तो मोक्षाचाच अधिकारी होत असे. आणि त्यामुळे तो जर ब्रह्मचारी असला, हा जरी पहिल्या आश्रमात असला तरी याच आश्रमामध्ये त्याला मोक्षाचा लाभ मिळत असल्यामुळे आणि तो जीवनमुक्त होऊ शकत असल्यामुळे बाकीच्या 3 आश्रमांचं अवलंबन करण्याचं त्याला कारण उरत नसे. पुष्कळ गोष्टी सांगितल्या, सत्याचं महात्म्य काय आहे, अहिंसेचं महात्म्य काय आहे, व्यवहारामध्ये दुसऱ्यांना न दुखवण्याचं महात्म्य काय वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्यावर ते म्हणाले, हे बुद्धिमान श्रेष्ठ अशा शुकदेवा, मी तुला एक सांगतो की ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या तर मी तुला आत्ता सांगितल्याच आहेत, पण ह्याच्याशिवाय जो जाणण्याचा विषय आहे आणि जो योग्य आहे तो योग्य प्रकाराने जाणून घेतला पाहिजे. मी तुला उत्तम प्रकाराने जाणतो. म्हणाले, तू तुझ्या वडिलांच्या कृपेने आणि प्राप्त करून घेतलेल्या विद्येनी, म्हणाले, तू श्रेष्ठ आहेस. तू ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही प्राप्त करून घेतलेलं आहेस आणि त्यामुळे तू आत्ता ज्या परिस्थितीला पोचलेला आहेस ती मला माहिती आहे. तुझी विज्ञानातली गती, तुझं ऐश्वर, म्हणजे हे विद्या ऐश्वर आणि तुझा या क्षेत्रातला अधिकार हा फार उच्च दर्जाचा आहे, परंतु तू अधिकारी आहेस याचीच तुला जाणीव नाही आहे. इतका तू जाणीव रहित आहेस, इतका तू अहंकार रहित आहेस. आणि त्यामुळे म्हणाले, तुला ज्ञान झालेलं असून सुद्धा तुझी बुद्धी इतकी स्थिर आहे की ती कशातच आसक्त नसल्यामुळे तुला झालेल्या ज्ञानाचं सुद्धा तुला भान नाही आहे, कारण तू पूर्ण अहंकार रहित झालेला आहेस.
परंतु म्हणाले एक करावं लागेल, तुला जर आनंद मिळवायचा आहे त्या ब्रह्मज्ञानाचा तर तुला विशुद्ध संकल्प करावा लागेल की त्या संकल्पात तुला आसक्ती नाही आहे पण मला ब्रह्मज्ञानाची अपेक्षा आहे त्याचं दर्शन व्हावं एवढा तरी संकल्प तुला करावा लागेल आणि तो संकल्प कर तुला परब्रह्माची प्राप्ती होईल. म्हणाले तुझ्या ठिकाणी मी पाहतो आहे की तुझ्याकडे फक्त विशुद्ध निश्चयाशिवाय कशाचीच कमतरता नाही आहे कारण तुझ्याकडे निश्चयच नाही आहे, तू तो करतच नाहीस कारण तू पूर्णपणे अहंकाराची निवृत्ती करून राहिलेला आहेस. म्हणून आपण अनेक वेळा बोलतो की मला स्वतःला आवडणारी दोन लक्षणं भगवद्गीतेची आहेत ती म्हणजे शुभाशुभ परित्यागी आणि सर्वारंभ परित्यागी. अहंकार रहित माणसाची ही दोन लक्षणं आहेत की सर्वारंभ परित्याग आहे, मला काही करायचं आहे आरंभाच्या करता अंतःकरणात कोणतीच इथे जशी ईर्ष्या इच्छा संकल्प काहीच नाही आणि दुसरं हे शुभ आहे हे अशुभ आहे हे योग्य आहे हे अयोग्य आहे. पराशर मुनी एवढे ब्रह्मज्ञानी पुरुष होते परंतु भगवद इच्छा भगवंतानी सांगितलं त्या मत्स्यगंधेपासून तुला पुत्राची प्राप्ती झाली पाहिजे, ठीक आहे. त्यांनी काय भगवंताला असं म्हटलं नाही की भगवंता अरे मी ब्रह्मज्ञानी पुरुष आहे या लोकामध्ये जर मत्स्यगंधेचा अभिलाष धरीन तर लोक म्हणतील ब्रह्मज्ञानी कसला, हा तर ढोंगी आहे, हा काही कुणी मोठा अधिकारी पुरुष नव्हे, हा अशी अपेक्षा कशी करतो. काही नाही कारण असं आहे मला लोक वाईट म्हणतात का लोक चांगले म्हणतात त्याच्याशी संबंधच नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं आहे सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मनाला माहिती आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय सत्य आहे काय असत्य आहे. भगवंताची इच्छा आहे त्याच्या प्रेरणेनी जे व्हायचं असेल ते यदृच्छा लाभ संतुष्ट म्हणाले. त्यामुळे तो म्हणतो आहे त्या क्षणी त्या मत्स्यगंधेपासून अष्टवर्षाचा व्यासांसारखा पुत्र जन्माला आलेला आहे. भगवंताची इच्छा आहे तो कुणापासून जन्माला यावा, तो कसा जन्माला यावा, त्याचं स्थान काय असावं भगवंत ठरवील. पराशर मुनी म्हणतात मला ठरवायचं काम नाही, तसे शुकमुनी आहेत की सर्वारंभ परित्यागी आणि शुभाशुभ परित्यागी. आरंभाच्याही ठिकाणी आग्रह नाही आणि शुभ अशुभाच्याही ठिकाणी वगळ निगळ नाही. काय असेल ते जे होईल ते भगवंत जे करायला लावेल ते, मग ती निंदा वाट्याला येऊ का त्याच्यामध्ये स्तुती वाट्याला येईल, जे वाट्याला येईल ते मान्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुझ्या ठिकाणी सुखदुःखात अंतर नाही, मनामध्ये थोडाही लोभ नाही. म्हणाले इथे उत्तर दिलंय त्यांनी, ते म्हणाले एवढ्या बायका तिथे नाचत होत्या त्यांच्या नृत्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्कंठा नाही, त्यांच्या गाणं ऐकण्यामध्ये सुद्धा तुम्हाला रस नाही. म्हणाले कशाच्याही विषयी तुम्हाला आसक्ती नाही, कोणत्याही बंधू आणि समाजामध्ये असणाऱ्या कोणत्याही पदार्थाविषयी आपण इच्छा अनिच्छा प्रकट करत नाही, आपल्याला कशाचं भय नाही. मी पाहिलं आहे की आपल्या दृष्टीने निंदा आणि स्तुती एकसारखीच आहे आणि त्यामुळे म्हणाले आपलं जो हा मोक्ष मार्गावरती जे जे आवश्यक आहे ते म्हणाले आपल्या ठिकाणी सर्व काही उपस्थित आहे. अशा ह्या शुद्ध अंतःकरणाच्या शुकदेवांना जेव्हा जनक राजांनी सांगितलं की हे बघा मी आपल्याला जे कमी आहे तेवढं सांगितलं आहे, ठीक आहे म्हणाले. शुकदेव तिथून निघाले, त्यांनी बुद्धिपूर्वक निश्चय केला की भगवंताचा साक्षात्कार भगवंताचं दर्शन भगवत स्वरूपाच्या भेटीचा जो आनंद आहे तो आपल्याला प्राप्त व्हावा त्याकरता ध्यान लावून बसले आणि त्यांना भगवंताचं दर्शन झालं. तिथे काय प्रॉब्लेमच नव्हता, कुठलीच अडचण नाही आहे. ते जसं त्या ठिकाणी एवढा एकच म्हणजे कसा असतो या देवी सर्व भूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. आमच्या ठिकाणी तू अज्ञान रूपाने राहिलेली आहेस, तू दूर कर, तुझा हा पडदा आहे अज्ञानाचा हा दूर कर म्हणजे आम्हाला परमात्मा भेटेल. इथे उलट आहे, जनकांनी सांगितलं की बाबा रे तो परमात्मा तुला भेटत नाही ह्याचं कारण संकल्पच नाही, म्हणजे तू आता संकल्परूपी एक पडदा उभा कर म्हणजे त्या पडद्याच्या पलीकडे जाशील तू, तुला जे ओलांडायचं आहे किंवा जे मिळवायचं आहे त्याच्याकरता संकल्पाची अपेक्षा आहे. आणि सामान्य जीवाला ईश्वरापर्यंत जाताना सगळ्या संकल्पांच्या निवृत्तीची अपेक्षा आहे की ते पाहिजे आहे एवढं सुद्धा नाही, म्हणजे निरीच्छता किती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे शांतीचा अनुभव घेतला आणि त्यांनी काही कोणाशी न बोलता हिमालयाच्या पर्वताच्या दिशेने ते जायला निघाले.
त्यांना माहीत होतं वडील कुठे आहेत. तिथे जाऊन पोचले, व्यासमुनी तिथे आहेत. त्यांनी पाहिलं तर व्यास पैल आदी वैशंपायन आदी मुनींच्या ठिकाणी ते त्यांना वेदांचा संथा देऊन त्यांच्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे आणि वैदिक संहितेची शिकवणी चाललेली आहे. आता ह्या शुकदेवांना त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं दिव्य असं अलौकिक तेज बघितलं. व्यास अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांच्या पित्यांनी त्यांना म्हटलं की काय झालं, तुझ्या मनाचं समाधान झालं? हो म्हणाले, समाधान तर झालंच, पण ते काय म्हणाले, मग मी काय केलं, त्याचा अनुभव काय आला, हे सगळं त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. व्यास त्या हर्षाने इतके उल्हसित झाले, त्यांनी आपल्या पुत्राला दृढ आलिंगन दिलं आणि आपल्याजवळ बसवून घेतलं आणि त्यानंतर पहिलं आदी मुनींना जे काही ज्ञान द्यायचं होतं, जी संहिता शिकवायची होती, ते सगळं शिकवून झालं आणि त्यांना त्यांच्या मार्गाने खाली जाऊन म्हणजे हिमालयातून खाली उतरून प्रसार करण्याकरता त्यांनी पाठवून दिलं. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटहून जवळ असलेल्या लोहगावी बापूराव कुलकर्णी या नावाचे एक गृहस्थ राहत होते। त्यांच्या मानेला कंठाशी एक छिद्र पडलं होतं, त्यामुळे काय व्हायचं की खाल्लेलं अन्न आणि पाणी त्या छिद्रातून बाहेर पडायचं। बापूराव कुलकर्णी हैराण झाले होते। खूप वैद्य झाले, तर तऱ्हेचे औषधं झाली, परंतु गुण काही येईना आणि छिद्र काही बुजेना। म्हणून ते एका ब्राह्मणाला घेऊन गाणगापुराला आले। ब्राह्मणाकडून गुरुचरित्राचं वाचन करवलं। सप्ताहात पारायण पूर्ण झालं। सातव्या दिवशी त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की गणपतीच्या मूर्तीची रोज नित्यनेमाने पूजा करा। त्याप्रमाणे बापूराव गावी परतले आणि गणपतीची ते नित्य पूजा करू लागले। मूर्ती छोटी होती, रोज मूर्ती हातात घेऊन ते घरातल्या घरातच प्रदक्षिणा घालायचे। एक दिवस हातात मूर्ती घेत असताना मूर्तीला लगटून असलेला साप त्यांनी पाहिला आणि त्यांच्या हातून मूर्ती खाली पडली। त्याबरोबर त्या मूर्तीला लगटून असलेला साप पळाला। मूर्तीला काहीच झालं नाही, त्यामुळे बापूंना समाधान वाटलं। आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून बापूंना बरं वाटू लागलं। मानेचं छिद्र हळूहळू बुजलं। एके दिवशी त्यांना पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला। परमेश्वराचं गुणवर्णन करणारे अभंग लिहा आणि ते नित्य आळवा। बापूरावांना प्रश्न पडला की अभंग लिहायचे कसे? आपल्यापाशी कवित्व नाही की प्रज्ञा नाही, परंतु तरीही त्यांनी जमेल तसे काही अभंग लिहिले। आश्चर्य असं की अभंगाची शेवटची ओळ कशी लिहायची हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला, त्यामुळे शेवटचं चरण काही पूर्ण होईना। पुन्हा दृष्टांत झाला। श्री दत्तावतारी स्वामी समर्थांना शरण जा, म्हणजे कार्य पूर्ण होईल। बापूराव कुलकर्णी लगेच अक्कलकोटला गेले। तिथे स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि बाजूला उभे राहिले। स्वामींनी बापूंना जवळ बोलावलं। बापूंच्या छिद्र पडलेल्या कंठाला आपल्या उजव्या पायाचा अंगठा लावला आणि मस्तकावर हात ठेवला। त्या क्षणी छिद्र पूर्ण बुजलं। अचानक ज्ञान प्राप्त झालं आणि बापूंनी अभंगाचं शेवटचं चरण पूर्ण केलं। दास बापू म्हणे ह्या नाममुद्रेनी प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण त्यांनी पूर्ण केला। स्वामींची बापूंवर एवढी कृपा झाली की ते पुढे संत पदाला पोहोचले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपण जेव्हा सत्पुरुषांकडे जातो तेव्हा आपल्या मनात वासनेचा चिखल असतो। आपल्याला त्या सत्पुरुषांकडून काहीतरी हवं असतं। तो वासनेचा चिखल आपण प्रथम आपल्या वासना देहातून काढून मन स्वच्छ करायला हवं, तरच सत्पुरुष आपल्याला जे काही प्रसाद म्हणून देतील ते स्वीकारायला आनंद वाटेल। कारण सत्पुरुष तुम्हाला सर्व काही मनापासून देतो, परंतु त्यासाठी मन प्रथम वासनारहित व्हायला नको का? वासना ही नेहमी करीत असलेली साधना नष्ट करते, हे सूत्र लक्षात ठेवा। मन स्वच्छ आणि निर्मळ झाल्याशिवाय साधना पूर्णत्वाला येत नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.